एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज पर प्रथमेश लघाटे यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकलं. प्रसाद कुलकर्णी यांची ही रचना होती आणि शब्द काही आपण जे अत्यंत नियमितपणे वापरतो पण त्यांचा अर्थ बऱ्याचदा उमगलेला नसतो. तर कालच्या कार्यक्रमात विद्याधर देसाई यांनी आपल्याला हा शब्द शोधण्यासाठी प्रेरित केलं होतं, धन्यवाद. तर तो शब्द शोधून आणलेला आहे मी लगेचच, काल सांगितलं आजच लगेच आपण शोधला तो. अत्यंत सुप्रसिद्ध अशी आरती, धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. त्यामध्ये हा उल्लेख होतो, गुरुभजनाचा महिमा नकळे आगमा निगमांसी. तर आगम आणि निगम नेमकं काय आहे? आगम आणि निगम भारतीय तत्वज्ञानातले आणि धर्मशास्त्रातले दोन अत्यंत महत्त्वाचे असे शब्द आहेत. निगम म्हणजे वेद, ज्या ज्ञानग्रंथांचं संकलन मानवानं केलेलं नसून ते ईश्वरीय आहे आणि श्रुतींमाध्यमातनं जे संकलित केलेलं आहे ते निगम. त्याच्यामध्ये मग चार वेद, उपनिषदं, वैदिक साहित्य त्यांचा समावेश होतो. आणि आगम म्हणजे अशी तंत्रशास्त्र, ग्रंथ, पुराण जी वेदवचनांवर आधारित असतात पण ती तुम्हाला व्यावहारिक उपासना मार्ग किंवा त्यांचं ज्ञान देत असतात. आगम ग्रंथांमध्ये मूर्तीपूजा, मंदिरं कशी बांधावीत, पूजाविधी, योग, तंत्र याविषयीची सविस्तर माहिती दिलेली असते. आणि त्या दोघांमधला जर आगम निगमांमधला फरक थोडक्यात अगदी बघायचा झाला तर हिंदू पौराणिक कथांनुसार असं जे म्हटलेलं आहे की निगम हे ज्ञान शिवानं देवी पार्वतींना दिलं, तर आगम हे देवी पार्वतींनी विचारलेले जे प्रश्न आहेत भगवान शिवांना आणि त्यांनी जी उत्तरं दिली आहेत त्यातनं निर्माण झालेले आहेत. निगम मोक्ष किंवा अंतिम सत्य याबद्दल आपल्याला सांगतात, तर आगम हे दैनंदिन आचरण, विधी, भक्ती कशी करावी याचं मार्गदर्शन करतात. आणि केवळ हिंदू धर्मातच नाही तर जैन धर्मामध्ये सुद्धा आगम या शब्दाला खूप महत्त्व आहे. भगवान महावीर आणि त्यांच्या पूर्वीच्या तीर्थंकरांनी दिलेला उपदेश किंवा शिकवण ते सगळं ज्या ग्रंथांमध्ये संकलित आहे त्या पवित्र जैन धर्मग्रंथांना सुद्धा आगम साहित्य, जैन आगम असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्यामुळे हा जो उल्लेख येतो आरतीमध्ये की गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमांसी, याच्यामध्ये कुठेही असं कमीपणा लेखलेला नाही आगम निगमांना, पण त्याच्यात म्हणण्याचा अर्थ असा आहे की जी शास्त्र आहेत त्याच्या पलीकडे गुरु महिमा

असतो, केवळ शास्त्रांचा अभ्यास करून गुरु महिमा कळत नाही आणि म्हणून ती ओळ येते. गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमांसी, अनुभव ते जाणती जे गुरुपदीचे रहिवासी. गुरुच्या चरणाशी राहा, मग आगमनिगमांपेक्षा, वेद पुराणांशास्त्रांपेक्षा काहीतरी वेगळं गवसेल, असा हा अर्थ आपण आज म्हणजे त्या खरंच धन्यवाद आपले सगळ्या श्रोत्यांचे सुद्धा आभार मानावेसे वाटतात, कारण अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही जेव्हा आम्हाला विचारता तेव्हा आम्हाला सुद्धा काही नवं शोधण्याची एक त्याच्यातनं ऊर्जा मिळते. तर आगमनिगम खरं सांगते मलाही ह्याच्याबद्दल नव्हतं माहिती, शोध घेताना हा जो अर्थ उमगला. आता ही आरती गणपतीच्या दिवसांमध्ये ही आरती आपण फार म्हणतो, म्हणजे गणपतीच्याच दिवसात नाही इतर वेळेलाही म्हणतो, पण ती म्हणत असताना त्याचा अर्थ आता कळल्यानंतर मला वाटतं ती आरती ऐकणं हे जास्त सुश्राव्य होईल, नाही का? ऐकूया हीच आरती.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

एफ एम रेनबो 107.1 MHz. आणि कालच म्हणजे ट्रेनमधनं जात असताना बऱ्याच साऱ्या गोष्टी कानावर पडत असतात. तर काही स्त्रिया असतात की ज्या वेळ जावा म्हणून ट्रेनमध्ये रेल्वेमध्ये बसल्या बसल्या अनेक पोथ्या वाचत असतात किंवा इतर त्यांच्या गोष्टी सुरू असतात. आणि त्यातनं दोन तीन मैत्रिणींचा असा सगळा असा छान ग्रुप होता, त्यांची जी चर्चा सुरू होती तर अध्यात्म आणि देव ह्या दोन गोष्टींमध्ये त्यांची सुरू होती चर्चा, त्याच्याबद्दलच त्या बोलत होत्या. आणि तेव्हा

बोलत असताना म्हणजे अर्थातच माझं काम हे म्हणजे कानावर पडतं, आपण मुद्दामून जाऊन कोणाचं काही ऐकत नाही, पण ते ऐकत असताना लक्षात आलं की बऱ्याचदा अध्यात्म आणि दैववाद किंवा देवता यांच्याबद्दल, गॉड याच्याबद्दल लोकांच्या मनात बऱ्याचदा असा समज होतो की देव म्हणजेच अध्यात्म. पण नेमका अर्थ काय आहे अध्यात्म या शब्दाची व्युत्पत्ती जर शोधायला आपण गेलो, अधि आणि आत्मन या दोन शब्दांच्या संधीमधनं हा शब्द तयार झालेला आहे. अधि संदर्भात विषयी, आत्मन स्वतःचा आत्मा जीवात्मा किंवा आपली चेतना. त्यामुळे अधि आणि आत्मन म्हणजे अर्थातच आत्म्यासंबंधी किंवा स्वतःच्या मनासंबंधी ज्या काही ऊर्जावान गोष्टी आहेत त्या अध्यात्म. आणि मग त्या अध्यात्माच्या ह्या मार्गावर मग स्वतःला ऊर्जावान करणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या प्रत्येकासाठी वेगळ्या असू शकतात. काहींसाठी देव किंवा पोथी वाचन करणं, नामस्मरण करणं असू शकतं, तर काहींसाठी हा जो आहे अधि आत्मन स्वतःच्या आत्म्याचा विकास हा खूप वेगवेगळ्या प्रकाराने होऊ शकतो. तर त्याच्यामुळे ही थोडीशी जी काही त्याच्यात जो गोंधळ होतो त्याबद्दल लगेच उलगडा हा करून घ्यावासा वाटला, शोधावासा वाटला अर्थ अध्यात्म या शब्दाचा. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी अध्यात्म म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपाचा शोध घेणं असा त्याचा अर्थ दिलेला आहे. भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अंतर्मनाचा सत्याचा शोध घ्यायची प्रक्रिया म्हणजे अध्यात्म असं म्हटलेलं आहे. तर हा शोध मग काहींसाठी देव रूपामध्ये असू शकतो, काहींसाठी तो अन्य रूपात सुद्धा असू शकतो. त्यामुळे अध्यात्म हे त्या पलीकडचं म्हणता येईल आपल्याला नक्कीच, नाही का. वंदन कार्यक्रम 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून आपण

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।
3: FM रेनबो 107.1 MHz आणि नेहमीप्रमाणेच आता कार्यक्रमात जाता जाता एक छोटीशी बोधकथा। एक गुरु होते, त्यांचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये अनेक त्यांचे शिष्य होते आणि हे शिष्य गुरुच्या आज्ञा आणि त्यांनी सांगितलेलं ज्ञान यावर चिंतन मनन करायचे। एक शिष्य ह्या सगळ्या कामामध्ये किंवा ह्या सगळ्या त्यांच्या उपक्रमामध्ये एक शिष्य चोरी करताना पकडला गेला। इतर शिष्य चोरी करणाऱ्या शिष्याला मठातनं काढून टाकण्याची तक्रार घेऊन आपल्या गुरूंपाशी गेले। गुरूंनी ती तक्रार ऐकली आणि दिनभराची जी काही कामं होती ती सगळ्यांना पुन्हा वाटून दिलीत आणि सांगितलं की आता ही कामं करा। पुन्हा तोच शिष्य चोरी करताना पकडला गेला। आता तर सगळे इतर शिष्य खूप चिडले आणि पुन्हा एकदा त्या चोर शिष्याची तक्रार करण्यासाठी गुरूंकडे गेले। गुरूंनी ती तक्रार ऐकून घेतली मात्र त्याच्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं। आता मात्र सगळे शिष्यगण चिडले आणि त्यांनी एक आवेदन दिलं की तुम्ही जर ह्या चोर शिष्याला मठातनं काढून टाकलं नाही तर आम्ही हा मठ सोडून निघून जाऊ। आणि मग हे ऐकल्यानंतर गुरूंनी त्या तक्रार घेऊन आलेल्या सगळ्या शिष्यांना सांगितलं की जो कोणी चोरी करतोय त्याला तुम्ही सोबत घेऊन या। सगळेजण त्या चोर शिष्याला घेऊन आलेत आणि मग त्यांना उद्देशून गुरु म्हणालेत, तुम्ही सगळे सुज्ञ आहात, तुम्ही हा जो प्रयत्न केला तोही अगदी बरोबर आहे, पण मी काही इथे न्यायाधीश नाही आहे किंवा मी इथे कोणी राजाही नाही आहे की मी चोराला शिक्षा करेन किंवा त्याला काहीतरी त्याच्याबद्दल इकडनं हाकलून वगैरे लावेन। माझं काम तुम्हाला ज्ञान देणं आहे आणि तुम्ही सगळे तुम्हाला चूक आणि बरोबर काय आहे हे समजतं, पण हा जो आहे याला अजूनही चूक आणि बरोबर काय हे समजलेलं नाही आणि जर त्याला मी इकडनं हाकलून लावलं तर मग त्याला ही गोष्ट त्याचा गुरु नाही तर दुसरं कोण शिकवणार की कोणती गोष्ट चुकीची आहे कोणती गोष्ट बरोबर आहे। त्यामुळे तुम्हाला जर इकडे राहायचं नसेल तर तुम्ही खुशाल दुसरीकडे जाऊ शकता, पण याला जोपर्यंत त्याच्या वर्तनामध्ये फरक पडणार नाही तोपर्यंत मी इथून जाऊ देणार नाही। हे म्हटल्यावर गुरूंनी शिष्यांना उमगलं, कारण आपण निश्चितच म्हणजे अशा पद्धतीने चोरी करणं किंवा इतर कुठल्याही पद्धतीचा गुन्हा करणं ह्याचं समर्थन होऊच शकत नाही, पण गुरुचं काम हे केवळ शिक्षा देणं नसतं तर त्याला सुधारण्याची संधी देणं, आपल्या शिकवणीतनं त्याला नवीन काहीतरी एक दृष्टिकोन देणं, त्याच्यामध्ये एक बदल घडवून आणणं हे सुद्धा असतं। आणि खरा गुरु हा अशा पद्धतीने चूक झाली म्हणून लगेचच शिष्यांना हाकलून लावत नाही तर त्यांच्या सुधारण्याची त्यांना त्यांच्यामध्ये बदलाव होण्याची वाट पाहण्या इतपत संयम राखणारा असतो। आणि मला असं वाटतं की केवळ हे गुरूंनाच लागू आहे असं नाही आहे, अगदी आईवडिलांना सुद्धा हे लागू असतं। बाकीचं सगळं जग जर आपल्या मुलाने कोणतीही चूक केली तर त्याच्यावरती त्याला वाईट टाकू शकतं, पण आईवडिलांनी ते तसं करून चालणार नाही, कारण आईवडील हे पहिले गुरु असतात मुलाचे, नाही का? तर त्यामुळे तो संयम बाळगणं, मला वाटतं हे ही कथा आपल्याला हेच सांगते की व्यक्तीला सुधारण्याची संधी देण्यासाठी तो संयम असणंसुद्धा गरजेचं आहे। आणि याच बोधकथेसह आपण थांबणार आहोत वंदन कार्यक्रमात। 6:00 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकूया आणि 6:05 पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबो वर रेनबो फंडे या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐका ऐकवत रहा 107.1 MHz FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲप।

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life, man more calm. Itano aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबोवर 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरही ज्या माध्यमातून आपण ऐकत आहात कार्यक्रम रेनबो फंडे. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

मराठी समाजाला समृद्ध करणारं व्यक्तिमत्व साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने. त्यांच्या लेखणीतनं झरलेलं हे गीत या गीताने सुरुवात केली. आज साने गुरुजींचा स्मृतिदिन आहे. पूर्ण आपला कार्यक्रम साने गुरुजींवर नसणार आहे. त्यांनी लिहिलेली गाणी आपण थोडीशी ऐकूया आणि त्यानंतर आज जागतिक खेळ दिवससुद्धा आहे त्यानिमित्ताने सुद्धा काही गोष्टी त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत एफ एम रेनबोवर. पण आता मात्र जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 30 अंश सेल्सिअस. सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 29 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 75%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा, आकाश अंशतः ढगाळ राहील आणि काही तुरळक भागांमध्ये सौम्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपेक्षित कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, अपेक्षित किमान तापमान 29 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना, पश्चिम मध्य त्याचप्रमाणे दक्षिण पश्चिम अरबी समुद्री भाग आणि सोमालिया आणि ओमान समुद्री किनारी भाग या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक समुद्र किनारी भाग, केरळ समुद्र किनारी भाग, लक्षद्वीप, त्याचप्रमाणे पूर्व मध्य अरबी समुद्री भाग, मन्नारचं आखात, कॅमोरिन समुद्री भाग या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग हा 40 ते 50 किलोमीटर ताशीपासून वाढून 60 किलोमीटर ताशी होण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मच्छीमार बांधवांनी बोटी समुद्रात नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा, सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात एफ एम रेनबो 107.1 MHz.

साने गुरुजी, या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं ज्यात खरा तो एकची धर्म हे गीत इतक्या सुंदर पद्धतीने, म्हणजे या गीताच्या अनेक चाली उपलब्ध आहेत पण अत्यंत सुमधुर अशी ही चाल आपण ऐकलीत FM रेनबोवर 107.1 MHz साने गुरुजींचा स्मृतिदिन. आपल्या अनेक श्रोत्यांनी श्यामची आईची आठवण इथे नमूद केलेली आहे. श्यामच्या आईचा उल्लेख झाल्याशिवाय साने गुरुजींबद्दलचं एकूणच सगळं बोलणं जे काही आहे, म्हणजे एकीकडे स्वातंत्र्य चळवळीमधलं योगदान आणि दुसरीकडे मुळात स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर जर ते स्वातंत्र्य सक्षमपणे हाताळणारी पिढी जर तयार नसेल तर त्या स्वातंत्र्याला अर्थ नाही, आणि त्यामुळे मुलांवरती मुलांच्या मनावर संस्कार करणारं संस्कारक्षम साहित्य त्याची निर्मिती साने गुरुजींनी जी केली त्यातनं एक खूप मोठं संचित, एक खूप मोठा खजिना, आपलं बालपण समृद्ध करणारा आपल्या हाती गवसला. अनेकांनी म्हणजे आपल्याला KJ कामत यांनी की श्यामची आई ह्या पुस्तकाचा कन्नड अनुवादसुद्धा झालेला आहे तर त्याची आठवण करून दिलेली आहे. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आज साने गुरुजींचा स्मृतिदिन तर आहेच, पण त्याचबरोबर आज आहे आंतरराष्ट्रीय खेळ दिवस. आता इथं ना खेळ हा शब्द वापरत असताना आपण गेम या अर्थाने इथं त्याचा उल्लेख करत नाही आहोत, तर प्लेइंग या अर्थाने आपल्याला हा विचार करावा लागणार आहे. आणि त्यामुळे आज आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये या खेळाबद्दलच बोलणार आहोत, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यावर्षी 2026 ब्रीदवाक्य आहे जागतिक खेळ दिनाचं, खेळाचं रक्षण करा आणि बालपणाचंही रक्षण करा. ही गोष्ट आता सांगावी लागते हे यातच हा खेळ दिवस का साजरा होतोय हे आपल्या लक्षात येतं. हा खेळ दिवस साजरा करण्यामागे संयुक्त राष्ट्र मुख्यालयाने जो एक उच्चस्तरीय कार्यक्रम निर्माण केलेला आहे

तर सध्या जगभरामध्ये विविध कारणांनी मुलांचं खेळणं कमी झालेलं आहे. एक काळ असा होता की खेळणं आणि बालपण ह्या दोन गोष्टी अगदी समांतर जाणाऱ्या होत्या, पण खेळांचा आपल्या आयुष्यात असलेला महत्त्वपूर्ण वाटा तो लक्षात घेऊन जगभरातल्या मुलांसाठी सुरक्षित आणि सर्वसमावेशक जागांची मागणी, की जिथे मुलांना खेळायला जागा मिळेल, तर त्या दृष्टिकोनातनं संयुक्त राष्ट्रांनी हा आजचा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि युनिसेफसारख्या ज्या मुलांसाठी कार्यरत संस्था आहेत, तर त्यांच्या माध्यमातनं खूप वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन हे या दरम्यान झालेलं दिसून येतं. अर्थात खेळा असं मुलांना का सांगावं लागत आहे, तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की डिजिटल युगामध्ये हातात मोबाईल आलेला आहे, अभ्यासाचं खूप मोठ्या प्रमाणात अवडंबर माजलेलं आहे आणि त्यामुळे मुलं खेळत नाही आहेत. तर त्यामुळे जागतिक खेळ दिवस म्हणत असताना गेम या अर्थाने नाही, तर प्ले, मुलांनी जाऊन बाहेर खेळणं या अर्थाने हा आजचा दिवस 11 जून हा साजरा होतोय. मुलांमधल्या वैविध्यपूर्ण आरोग्य समस्या, त्यांचं मूळ हे मुलांच्या न खेळण्यामध्ये आढळल्यामुळे हा दिवस निश्चित करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच खेळणं, आपले बालपणीचे खेळ, याच्याबद्दलच बोलूया आजच्या ह्या रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया। मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: नमस्कार, मी मोहन जोशी। अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM Rainbow।
2: FM Rainbow 107.1 MHz आणि खेळाबद्दलच्या कितीतरी आठवणी आपल्याला श्रोते लगेच सांगायला त्यांनी सुरुवातच केली आहे। नीलांबरी कुलकर्णी म्हणतायत की आम्हाला सांगावं लागायचं की आता पुरे, आता घरी चला, आणि आताच्या मुलांना सांगावं लागतं की जा, उठा, बाहेर जा आणि जाऊन खेळा। अर्थातच खेळाकडे अत्यंत सजगपणे पाहणारे अनेक पालक आणि मुलं आपल्याला आजही दिसतात। खेळाशी निगडीत बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं व्यावसायिकीकरण झाल्यासारखं सुद्धा आपल्याला दिसतं। पण आपण त्या व्यावसायिक खेळांबद्दल नाही, तर आजचा दिवस जो आहे सर्वसामान्य मुलांनी रोजच्या रोज खेळावं, प्ले या अर्थाने हा आजचा दिवस साजरा केला जातो। खेळ मुलाच्या आसपासच्या परिस्थितीचं प्रतिबिंब असतो आणि त्यामुळे त्या खेळांकडे सजगपणे पाहणं गरजेचं आहे। काळानुरूप वेगवेगळे खेळ जन्माला येतात किंवा आपल्या आसपासची मुलं काय खेळतायत यावरून बऱ्याच गोष्टी निश्चित करता येतात। म्हणजे यासाठी एक उदाहरण दिलं जातं की दक्षिण कॉन्फेडरेट हा जो भाग आहे, तर आफ्रिकेमधल्या त्या भागामध्ये काही राज्यांमध्ये काही मुलं इतका तीव्र चिंतेचा सामना त्यांच्या बालपणामध्ये करताना आढळली की त्या चिंतेतून बाहेर येण्याचं साधन म्हणून ती मुलं गुलामांच्या बनावट लिलावाचं आयोजन करत होती। तिथल्या सगळ्या मानसशास्त्रज्ञांना किंवा तशा सगळ्याच जे कोणी मुलांच्या एकूणच दिनचर्येमध्ये उत्सुकता दर्शवणारी जी मंडळी आहेत त्यांना त्याची चिंता वाटली की जी गुलामगिरी अगणित वर्षांपूर्वी आपल्याकडे त्याच्यासाठी लढे लढले गेलेत आणि जी दूर केली गेली आहे, मुलं तोच खेळ का खेळत आहेत? तर त्यामुळे काय खेळतात आपल्या आसपासची मुलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मला चांगलं आठवत आहे की ज्यावेळेला 26/11 हल्ला झाला होता, इतकं मोठ्या प्रमाणावर वार्तांकन त्याचं केलं गेलं होतं आणि ते करत असताना लहान मुलंसुद्धा ते बघतायत ह्याची जाणीव नव्हती। त्याच्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी आपण टेररिस्ट खेळूया हा त्याच्यामध्ये भाग अनेक मुलांचा ऐकला होता, पाहिला होता। म्हणजे पूर्वीच्या काळात मुलं पोलीस खेळायचीत किंवा चोर पोलीस खेळायचीत, पण टेररिस्ट खेळूया असं मुलांना वाटायला लागणं, त्यामुळे खेळ हे आपल्या आसपासच्या परिस्थितीचं तापमान आपल्याला दाखवतात किंवा तिचा एक आरसा आपल्यासमोर धरत असतात। तर त्यामुळे आपण काय मुलांवर संस्कार करतोय किंवा मुलं आपली काय विचार करत आहेत ह्याच्याशी हे खेळ निगडीत असल्यामुळे त्याचा विचार गांभीर्याने व्हायला पाहिजे। आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला खेळाशी निगडीत, म्हणजे मुलं बाहेर जाऊन जी खेळतात त्याच्याशी निगडीत दिसून येतात, त्याकडे वळूया। पण तत्पूर्वी हे खूप गोड असं बालगीत ऐकूया।

FM रेनबो 107.1 मेगा हर्ट्स आणि किशोर पेडणेकर म्हणतात की खेळणारे बरोबर खेळत असतात. हे खरं आहे, पण ह्याबरोबरच हा मुद्दासुद्धा जो आहे केतकी विनायक अंबिके यांनी सांगितलेला की मुलांना खेळण्यासाठी अनेक जागांवर अतिक्रमण झालेलं आपल्याला दिसून येतं, तर त्यामुळे मुलांना खेळायला जागा जशी पूर्वीच्या काळात आपल्याकडे उपलब्ध होती ती बऱ्याचदा दिसून येत नाहीत. किरण यांनी सांगितलं आहे आपल्याला की लहानपणी डब्बा ऐसपैस आणि खामखाम खांबोळी आम्ही खेळायचो, तर खामखाम खांबोळी खेळण्यासाठी जी एक मस्त मोठी जागा लागते, तर ती जागासुद्धा मुलांना आताच्या काळात मिळणार का, मिळते आहे का? म्हणजे ही गोष्ट नक्की आहे की मुलं काही खेळापासून तुटलेली नाही आहेत, पण कसं झालं आहे की मी माझ्या मुलाला आता क्रिकेटचा क्लास लावलाय, मी तिला पोहण्याचा क्लास लावलाय. ह्या क्लासच्या रूपामध्ये खेळणं आणि आपण जसं की शाळेतनं आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दप्तर भिरकवायचं, जे काही खायला दिले ते खायचं आणि मग सगळे आपले सोबती गोळा करून त्यांच्याबरोबर खेळायचं. मग कुणीतरी म्हणणार मला आज ह्या हे खेळायचं नाही आहे, मग त्याचा रुसवा फुगवा काढून त्याला ते खेळायला लावायचं. हा जो एक त्याच्यामध्ये किती सारी कौशल्य विकसित व्हायचीत नाही, की आपण एखाद्याची मनधरणी कशी करावी, एखाद्यासोबत ॲडजस्ट कसं करावं, ह्या सगळ्याच गोष्टी. बरं, आपल्याकडे अजून एक गोष्ट जी खेळण्याशी निगडीत दिसून येते ती म्हणजे की खेळामधनं संवाद कौशल्य खूप छान पद्धतीने विकसित होतात. 1981 एक अभ्यास करण्यात आला होता आणि त्यात जी मुलं खेळतात त्या मुलांचं संभाषण कौशल्य हे इतर सामान्य

मुलांपेक्षा अधिक चांगलं आहे अशा पद्धतीचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्याचं कारण हेच की काय रे असं काय करतो, उद्या तू म्हणतोस तो खेळूया ना, आज आता आज आपण सगळ्यांना असं वाटतंय तर असं खेळूया ना, ही सुद्धा एक प्रकारे एखाद्याला ज्याला आता निगोसिएशन स्किल वगैरे असं आपण नाव देतो, तर ती लहान वयात या खेळामुळे मस्तपैकी विकसित होत जायची. आपल्याला बऱ्याच श्रोत्यांनी म्हणजे प्रमोद राऊत यांनी तर ते कबड्डी खेळायचे त्याचं सर्टिफिकेट आपल्याला फोटोच्या रूपामधनं पाठवलेलं आहे. तर प्रज्ञा कुलकर्णी म्हणत आहेत की कुर्ल्याला त्या राहत होत्या त्यावेळेला चोर पोलीस, डब्बा ऐसपैस, लगोरी, सागरकोटे, विटी दांडू, अंधार होईपर्यंत खेळलं जायचं. आपल्याला मीना शेवडे यांनी सुद्धा फोन करून हेच सांगितलं आहे की त्यांचं सगळं त्या म्हणतात बालपण माझं मुलांबरोबर गेलं, त्यामुळे विटी दांडू वगैरे मस्तपैकी मी खेळायचे आणि अशी विटी खूप लांब जायची. या आठवणीसुद्धा किती सुंदर आहेत, नाही का? मीनाक्षी आणि योगेंद्र भोईनकर म्हणत आहेत की रोज मुलाला ओरडतो की बाहेर खेळायला जाऊ नकोस, अभ्यास कर, पण आज त्याला संपूर्ण दिवस खेळायची मोकळीक देणार, बघूया काय काय खेळून येतोय. मी तर म्हणेन आजच नाही, रोजच खेळण्याची गरज आहे, कारण त्यातनं जी मुलांची मानसिक वाढ होते, जो मोकळेपणा मुलांना मिळतो, कारण तशीही मुलं 6-7 तास शाळांमध्ये असतात. शाळेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की घरी येऊन सुद्धा त्यांनी आता परत लगेच अभ्यासालाच बसावं, तर थोडासा मध्ये खेळाचा तास असेल तर एक छान त्याच्यातनं ब्रेकसुद्धा आपल्याला मिळतो, नाही का? आपण गाणं यानंतर ऐकणार जे आहोत, मला वाटतं त्याच्यात सगळ्याच आपल्या खेळांचा सारांश आलेला आहे, ऐकूया.

अशी सगळी ती धमाल खेळण्यातली. विनायक महाराज सानप बोरखेडीकर आपल्याला कळवत आहेत की त्यांच्या गावात मारुती रायाचा मोठा पार होता आणि त्यावर चोर पोलीस खेळायचो. आता तो पार नवीन वास्तूत रूपांतरित झाला तर लहान मुलांना तिथे खेळायला सुद्धा मजा होते. तर अशी म्हणजे मजा उरत नाही तर अशा वेळेला खेळायचं कुठे मुलांनी, असा एक प्रश्न त्याच्यातनं निर्माण होतो. अगदी खरंय, स्मिता प्रधान यांनी व्यापार खेळ खेळणं, जांभळं तोडणं, त्यानंतर बाकीचे सगळे ते जे आपले खेळ असतात ते त्याच्याबद्दल कळवलंय. अशोक कलंबरकर यांनी इतका सुंदर मुद्दा उपस्थित केलाय की जेव्हा एखादा खेळ खेळणं बंद होतं त्याबरोबर त्या खेळाशी जोडलेली जी भाषा संपदा असते, शब्द संपदा असते, ती सुद्धा ऱ्हास पावते. ते म्हणतात की विटीदांडूच मुलं खेळत नाहीत, त्यामुळे एकी मूठ, त्यानंतर तिडीमिडी, चवत नाल्या, पल्लू पाय, श्रावणा गोळा हे शब्दच या खेळाशी निगडीत आता ऐकायला येत नाहीत. अंजली तारे यांनी सुद्धा भोवऱ्याबद्दल सांगितलंय तर त्यांनी भोवऱ्याचं जीच काढणं हा जो उल्लेख केलेला आहे की ते एक कौशल्य असायचं, तर आता ह्या सगळ्या संज्ञा त्या खेळासोबत जेव्हा खेळ गायब होतो तेव्हा त्या संज्ञा सुद्धा हळूहळू गायब झालेल्या दिसतात. प्रेरणा कुलकर्णी म्हणतात की त्यांनी इमारतीमध्ये छोटी मुलं खेळत असताना आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड खेळूया हे ऐकल्यावर त्या म्हणतात असा धक्का बसला. तुम्हालाच काय हो, मलाही धक्का बसला की बापरे हे काय आहे, हा कुठला खेळ. तर ह्याकडे पालकांनी म्हणजे क्लास लावला म्हणजे काम झालं असं नसतं, किंबहुना क्लासमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टीचं व्यावसायिकीकरण झाल्यानंतर त्यात खेळातली मज्जा उरते का, म्हणजे उरतही असेल कल्पना नाही. कारण आपण किंवा मी स्वतः कधी क्लास लावून खेळायला वगैरे गेलेले नाही आहे, तर त्यामुळे त्यात काहीतरी एक भाग असू शकतो आनंदाचा, नाही असं नाही. पण जसं मी म्हटलं की सोबती गोळा करून खेळणं आणि ही एक खूप सुंदर देणगी आपल्याला लाभलेली आहे. म्हणजे प्राणी मात्र आहेत, प्राणी मात्र खेळतात. तुम्ही आता इंटरनेटवर सगळी वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या चित्रफिती बघत असाल की हत्तीचं पिल्लू खेळत आहे. कुत्रा हा एकमेव असा प्राणी आहे हा की जो वय त्याचं वाढलं तरीसुद्धा अगदी मरेपर्यंत लहान मुलाच्या हौशीने खेळू शकतो. तर त्यामुळे असे प्राणी मात्र आहेत, पण त्याबरोबरच माणूस म्हणून सुद्धा आपल्याला हा एक आनंदाचा ठेवा मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का. आपल्याला खूप सारे मेसेजेस आहेत. संयोगिता बापट म्हणतायत की आम्ही लगोरी खूप खेळायचो पण आता तशी जागा सापडत नाही. त्यानंतर हेमंत मुळे म्हणतायत की विटीदांडू आबाधुबी म्हणजे कापडी चेंडूचा मस्तपैकी अंग शेकायचं त्याच्याने, तर हे मुलांना आताच्या काळात खेळ माहितीच नाही आहेत. अच्छा माफ करा, प्रज्ञा पुराणिक यांचा मेसेज आहे, तो प्रज्ञा कुलकर्णी असा वाचला गेला. बरं, हेमा पाठक यांनी आपल्याला सांगितलं आहे की आता अगदी 8-9 वर्षाची मुलं जी आहेत ती जिममध्ये जातात आणि ट्रेडमिलवर वगैरे सगळं त्यांचे करत असतात जे काही व्यायामाचे प्रकार आहेत ते, पण त्याच्याकडे आईवडिलांचं लक्ष नसतं. अविनाश तारे यांनी गोट्या आणि जमिनीवर छोटासा खड्डा खणून गली करून रंगीबेरंगी काचेच्या गोट्यांनी खेळला जाणारा जो खेळ आहे त्याची आठवण आपल्याला करून दिलेली आहे. त्यानंतर

तर कमलाकर शेळके यांनी सुद्धा लहानपणी क्रिकेट खेळायला जायचो त्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. प्राची सावे म्हणतायत की शाळेतून आल्यावर खेळायला जायचे आणि खूप उशिरापर्यंत खेळायचे, त्यामुळे आईचा जवळजवळ रोजच मार मिळायचा. म्हणजे हे सुद्धा एक ठरलेलं रिच्युअल असतं नाही का, एक क्रिया की खेळायला जायचं, उशीर झाल्यानंतर उशिरा घरी आल्यानंतर फटकेही खायचे, पण दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहाने खेळायला जायचं. यातली गंमत म्हणजे मला साखळी साखळी हा खेळ आत्ताच्या काळात मी कुठे पटकन ह्या पिढीने खेळताना वगैरे पाहिल्याचं आठवत नाही आहे, पण साखळी साखळी खेळायचो आणि शेवटी जेव्हा ती साखळी अशी मोठी मोठी होत जाते तर तेवढ्या मोठ्या साखळीबरोबर फिरायला तेवढी जागा पण होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेवढी मुलं जमत होतीत हे आता लक्षात येतं. की एकदम 20-22 मुलांची साखळी व्हायची तर आता ही एवढी सगळी मुलं मोठ्या संख्येने खाली खेळायला जमतात का, जमतील का, हाही प्रश्न आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांना आजचा हा दिवस का साजरा करावा लागतोय ह्याचा अंदाज आपल्याला यायला लागतो. सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातलं हे गीत आपल्यासाठी.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: बालपणीचा काळ सुखाचा सगळेजण आठवायला लागलेले आहेत, कारण इतक्या सगळ्या आठवणी। वसुमती ठोसर यांनी सागर गोटे खेळायच्या त्याची आठवण सांगितलेली आहे। रवींद्र खरे यांनी गाडी गाडी असा खेळ ते खेळायचेत, म्हणजे कपाळावर चिठ्ठी लावून मुंबई रत्नागिरी अशा पद्धतीने मग ती गाडी मस्तपैकी फिरायची। प्रतिभा पाटील या म्हणत आहेत की नकार पचवायची ताकद खेळांमधनं मिळते, कारण हार जीत इतकी सहज असते हे यातनं मुलाला समजतं। रंगाभाऊ वाघ यांचा आपल्याला मेसेज आहे, ते म्हणत आहेत की आमची मुलं म्हशी सांभाळायला जातात, तिथंच ती पोहतात आणि खेळ खेळतात। श्रीराम साने यांनी सांगितलंय की संपर्काची साधनं नसताना सुद्धा एकदा मुलं बाहेर गेली की अंधार पडेपर्यंत काळजी करायची नाही घरातली मंडळी। आणि बऱ्याचदा म्हणजे खेळता खेळता कुणाच्या तरी घरी गेलं, मग त्यांची आई म्हणायची इथेच जेव, आणि मुलं तिथंच जेवायचीत। हा जो काही एक गोडवा होता नात्यातला, तो सुद्धा या खेळाच्या निमित्ताने जोडला जायचा। हर्षा आणि ऋग्वेद देशपांडे असं म्हणत आहेत की सुदैवाने त्यांच्याकडे घरी 9 वर्षाचा त्यांचा लेक आहे, तर 10-12 जणांची टोळी आहे, त्यामुळे मुलं सतत बाहेर असतात आणि मोबाईल युगात सुद्धा आम्हाला त्यांना रात्री ओरडावं लागतं की घरी चला खेळ पुरे। एकीकडे बाहेरनं जरी ओरडत असलो तरी आतून बरं वाटतं, खरंय, कारण नंतर एकदा त्या नोकरीच्या चक्रामध्ये मुलं अडकलीत की कुठले खेळ। हां, आताच्या काळामध्ये मी जी गोष्ट आवर्जून पाहिली की लहान वयात प्रचंड खेळाची आवड जपणारी जी मंडळी आहेत, ती ऑफिसमधनं सुद्धा टर्फ बुकिंग करून क्रिकेट खेळायला फुटबॉल खेळायला जातात। बरं वाटतं, म्हणजे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर घरी धावत सुटायचं याच्या ऐवजी खेळायला आजही वेळ देणारी। आणि ही सगळी काही 20-25 नाहीत, हां, हे सगळे कर्मचारी मी मध्यंतरी गेले होते BMC ऑफिसमध्ये एका, तर 40 पुढची सगळी ही मंडळी होती आणि ऑफिस संपल्यानंतर खेळण्यासाठी टर्फ बुक करतात। छान वाटलं मला, आनंद वाटला। त्यानंतर संगीता पांचाळ म्हणत आहेत की त्यांच्या आजोबांनी लाकडी गाडी बनवली होती आणि त्याच्यात बसून भाऊ ती गाडी खेचायचा, अशी खेळाची आठवण त्यांना आहे। योगेश हैदराबादहून म्हणतायत चोर पोलीसचा डाव 3-4 दिवस चालायचा। राधा संत बदलापूरहून कळवतायत की कल्याणला वाड्यात घर होतं, मोठं अंगण होतं आणि सगळे खेळ खेळून झालेले आहेत। शिवाजी घोरपडे म्हणतायत की उन्हाळी सुट्टीत सूर पारंब्या आणि रात्री आट्यापाट्या आम्ही खेळायचो। किशोर नाईक यांनी लगोरी आणि गोट्यांची आठवण करून दिलेली आहे। डोंगर का पाणी, आईचं पत्र हरवलं ह्या खेळाची आठवण अंजली पाटील यांनी करून दिलेली आहे। आणि हे खेळ आताच्या पिढीलाही आवडतात। मध्यंतरी आमच्या कुटुंबामध्ये सगळ्या छोट्यांना घेऊन हा खेळ खेळल्यानंतर ती मुलं इतकी खुश झाली की आईचं पत्र हरवलं, तर ती पूर्ण वेळ म्हणजे खेळत नसताना सुद्धा त्यांच्या तोंडात तेच होतं, आईचं पत्र हरवलं। तर त्यातली गंमत मुलांना जाणवून देणं हे मला वाटतं गरजेचं आहे। श्रुती मरगज म्हणतायत दादर हिंदू कॉलनी किंग जॉर्ज शाळेत शिकत होत्या, शाळा सुटल्यावर आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकरांचं जे राजगृह आहे त्याच्या पुढच्या अंगणात खेळायचो, आता ती हेरिटेज वास्तू आहे, क्या बात है। अशोक शिंत्रे यांनी सूर पारंब्यांबद्दल सांगितलेलं आहे। त्यानंतर मंगला पै यांनी आपल्याला वसईहून मेसेज केलेला आहे की शाळा सुटली की ट्युशन आणि पुन्हा घरी येऊन अभ्यास आणि दिवस कधी संपतो हेच कळत नाही, म्हणून मुलीला शनिवार रविवार त्यांनी वेगवेगळ्या खेळांना त्या घेऊन जायच्या त्याची आठवण सांगितलेली आहे। बरेच सारे मेसेजेस आहेत, सगळ्यांनी आपल्याला खेळाच्या आठवणी सांगितल्यात। सुप्रिया पेणहून म्हणतायत काचकवड्या, फुटलेल्या बांगड्यांशी सुद्धा आपण खेळायचो। विजय बिवलकर यांनी हत्तीची सोंड साखळी खेळ त्याची आठवण करून दिलेली आहे। धनंजय पांडे म्हणतायत की त्याकाळी बॉल आज जसा मुलांना सहज मिळतो तसा मिळायचा नाही, मग सायकलच्या ट्यूबचं रबर करून त्याचा बॉल करायचो आणि क्रिकेट खेळायचो त्याची आठवण सांगितली आहे। अखिलेश कारेकर म्हणतायत की परवाच गिरगावामध्ये भवरा आणि लगोरी मुलं खेळतात हे बघितलं त्यांनी, छान वाटलं। त्यानंतर आपल्याला डॉक्टर अभिजित रेड्डीज यांनी सांगितलंय की सुट्टीत गावाला गेलो की काहीतरी खेळ क्रिएट करायचो स्वतःहून, जे मिळेल त्यातनं, दगड बिया बांबू असे नीनावी खेळ, क्या बात है। ह्या सगळ्या गमतींमध्ये शलाका

0: दिवशी आपल्याला सांगतायत की आमच्या घरासमोर काही कामगार वर्गाची घरं आहेत आणि तिथली मुलं दिवसभर मैदानी खेळ खेळत असतात, पावसात भिजतात, टायर फिरवतात, स्वच्छंद बागडत असतात आणि बालपण जगत असतात. मंडळी, खूप सारे मेसेजेस आहेत आणि त्या मेसेजेसकडे जर वळायचं झालं तर आपल्याला हा कार्यक्रमाचा वेळही कमी पडेल, त्यामुळे आपण इथेच थांबणार आहोत पूर्वार्धामध्ये. पण एकूणच हा आजचा जागतिक आंतरराष्ट्रीय हा खेळ दिवस जो आहे तो मुलांना खेळायला पाठवा हेच सांगणार आहे. या खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास कसा साधता येईल, त्यातनं एक चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व कसं घडवता येईल, एक मूल चांगलं कसं घडवता येईल, मला हेच पाहिजे, मला हेच नको, मग हे फक्त माझ्यापुरतंच पाहिजे, तुम्ही त्याला का दिलं, ह्या सगळ्या मीपणाच्या ज्या काही संकल्पना आहेत, ज्या बऱ्याचदा आता एकटीच मुलं असतात त्याच्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेले असतात हे गुण, त्यातनं बाहेर काढण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय खेळ दिवस. आणि खूप साऱ्या शुभेच्छा या दिवसाच्या. वय जरी झालेलं असलं, खेळाचं वय जरी उरलेलं नसलं, तरीसुद्धा कुठेतरी पिकनिकला गेल्यानंतर किंवा इमारतीमध्ये आपल्या सोबत्यांसोबत एखादा खेळ खेळून बघायला, क्रिकेटचा एखादा चेंडू टाकून बघायला, आपल्या पायापाशी आलेला फुटबॉल असा उंचच उंच उडवायला काहीच हरकत नाही. याच नोटवर थांबूया आणि काहीच क्षणांमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात याच वाहिनीवर, FM रेनबोवर.
1: आई, मला ते बालभारतीतलं भावलीचं गाणं शिकव ना ग.
2: शिकवते हा, ऐक हा बाळ. 1 2 3 4

पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबो 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात रेनबो फंडे. रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा आपल्यासोबत मी रश्मी वारंग आणि मंडळी वळणार आहोत आपल्या आजच्या पद्म मानकरी यांच्याकडे. आजचे पद्म मानकरी आहेत ज्यांना हा मरणोत्तर पुरस्कार पद्मश्री पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलं. माजी भारतीय कुस्ती प्रशिक्षक व्लादिमीर मेस्तविरिशविली त्यांना भारतातील कुस्ती खेळाच्या विकासासाठी आणि अनेक नामवंत कुस्तीपटूंना मार्गदर्शन त्यांनी जे केलं त्याबद्दल आजीवन त्यांचं हे जे योगदान आहे त्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. वयोमानानुसार आजारपणामुळे अगदी अलीकडेच त्यांचं निधन झालं. पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला ते हयात होते. व्लादिमीर मेस्तविरिशविली 1982 ते 1992 या काळामध्ये जॉर्जियन संघाचे प्रशिक्षक होते कुस्तीचे आणि त्यानंतर 2003 ते भारतात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ऑलिम्पिक पदक विजेत्यांचं करिअर घडलं, त्यांची कारकीर्द घडली आणि हे करत असताना म्हणजे अनेक नामवंत कुस्तीपटू आपल्याला समोर दिसतात. ऑलिम्पिक विजेते सुशील कुमार असतील, योगेश्वर दत्त असतील, बजरंग पुनिया आहेत, त्यानंतर रवी दहिया आहेत टोकियो 2020 जे विजेते ठरलेत. तर ह्या सगळ्यांना कोचिंग करण्याचं काम, कुस्ती प्रशिक्षण करण्याचं काम व्लादिमीर मेस्तविरिशविली यांनी केलं. लाडो या खास नावाने ते ओळखले जायचेत आणि ज्यावेळेला 2003 ते भारतामध्ये आले तर 2 दशकांहून अधिक काळ हरियाणा आणि नवी दिल्लीमध्ये ते स्थायिक झाले. स्वतःचा देश सोडून ते इथंच भारतीयच झाले आणि त्यांच्यामुळे ह्या सगळ्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांची कारकीर्द घडली. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माजी भारतीय कुस्ती प्रशिक्षक व्लादिमीर मेस्तविरिशविली मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं रेनबो फंडे या कार्यक्रमात.

0: यानंतर ठीक 7:10 आपण ऐकणार आहात पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र. या बातमीपत्रानंतर लगेच भेटूया याच वाहिनीवर एफ एम रेनबोवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरही. ऐका, ऐकवत रहा.
1: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते. आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध.
2: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्या दरम्यान सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बुडून 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताचं सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात सरकारनं 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून वर काढलं आहे. विकसित भारत हे केवळ सरकारचं राजकीय पक्षाचं स्वप्न राहिलं नसून तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा संकल्प झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, CAA, भारतीय न्याय संहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका टप्प्याचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले.

0: मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशाच्या 21 वर्षांच्या विकासाचा पथदर्शी आराखडा देशासमोर ठेवल्याचं सांगून राज्याला गेल्या 12 वर्षात 10,00,000 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो की राज्यातल्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत मिळालेलं स्थान, अयोध्येचं राम मंदिर, ते कलम 370 काढून टाकणं यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे देशवासियांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचं यश देखील मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे मिळाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो. या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
2: विकसित भारताची तयारी.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहायो इथं राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी विद्यापीठं, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्या दरम्यान प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आयोजित तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धन यावरील कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, COIP तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विद्यार्थी आणि उद्योजक उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांचा काल पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एका खासगी माध्यम समूहाकडून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करताना राष्ट्र उभारणीला मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याबाबत पत्रकारितेत विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. शहरांची वाढती लोकसंख्या पोलिसांच्या ताणात भर घालते, मात्र त्यांच्या कामाची क्वचितच प्रशंसा होते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक

0: पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते. यापैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या 9 तरुणांनी मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौकाविहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून 3 भावंडांचा काल दुपारी मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुटीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता खोली आणि वेग यांचा अंदाज न आल्यानं ते बुडाले. रायगड जिल्ह्यातील काशी समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्री करणारे 3 व्यापारी काशी इथं आले होते. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात काल ओहायो इथं सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: WhatsApp in life, man more calm. Itano aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day.
3: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात.

आणि असं जर का फिरायचं असेल मुंबईच्या किनारी मुंबईच्या बाजारी, तर त्यासाठी दिवसभरात आपल्याला खूप सगळी ठिकाणं वगैरे पाहता येतात. पण सध्याच्या काळामध्ये एक नवीन संकल्पना रुजू होतीये आणि ही संकल्पना आहे नॉक्टुरिझम. नॉक्टुरिझम म्हणजे काय? तर दिवसभर प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्यानंतर रात्रीच्या वेळात सुद्धा होणारं जे पर्यटन आहे त्याला नॉक्टुरिझम असं म्हटलं जातं. आता काही ठिकाणं अशी असतात जसं की नॉर्दर्न लाईट्स आहेत नॉर्वे या देशामधले, किंवा काही अशी ठिकाणं आहेत जिथे नाईट लाईफ म्हणजे जंगल रात्रीच्या वेळेचं जंगल अनुभवणं आहे. मिल्की वे, मिटियर शॉवर, उल्का वर्षाव यासारख्या अद्भुत घटना आहेत, तर त्या पाहण्यासाठी रात्रीची वेळ ही अधिक संयुक्तिक वाटते. आणि त्यामुळे अशा पर्यटनाकडे पर्यटकांचा कल 2025 पासून वाढल्याचं दिसतंय. ऑस्ट्रेलियातल्या समरलँड बीचवर पेंग्विनची नाईट परेड हा एक खूप सुंदर सोहळा असतो, किंवा माउंट एव्हरेस्ट सर करणं ज्याला शक्य नसेल तर एव्हरेस्ट बेस कॅम्पवर 2 दिवसांचा मुक्काम करून रात्रीच्या वेळी ते सौंदर्य अनुभवणं हा सुद्धा एक नॉक्टुरिझमचाच भाग असतो. तर एका पर्यटन कंपनीने जे सर्वेक्षण केलं 33 देशातल्या 62% पर्यटकांनी आपल्याला दिवसभराच्या त्या गर्दीपेक्षा रात्रीचं पर्यटन आवडत असल्याचं सांगितलंय. आणि त्यामुळेच ही जी नवीन संकल्पना आहे नॉक्टुरिझमची पर्यटनातली ती वाढीला लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे.

0: आणि आता यानंतर आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रॉडक्टिव्हिटी.
1: श्रोते हो, आपण रोजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि असमाधानी जगात आपण यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण या प्रवाहात काही क्षण थांबून कधी स्वतःला विचारतो का की आपण स्वतः यशस्वी आहोत का? आपल्याला नक्की मुक्ती कशातून हवी आहे आणि दुःख टाळता येऊ शकते का? आपण कायम सुखी आनंदी राहू शकतो का? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या मनाला अगदी मुळाशी जाऊन विचारायला लावतात. आयआयएम अहमदाबादचे पदवीधर, माजी आयएस अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे तुमचा कार्यक्रमात.
2: नमस्कार.
1: आपण विकसित केलेली माहोपेक्षा म्हणजे महान त्याग किंवा महान क्षमा ही कोणती धर्म परंपरा नाही, गुरुपंथ नाही, तर मग ही क्षमा स्वतःच्या चुकांना करायची का दुसऱ्यांच्या?
2: सर्वप्रथम क्षमा हे स्वतःलाच करायची असते. आम्ही जेव्हा सुरुवात करतो, जसं म्हणतात ना की तोरा मन दर्पण कहलाय, तर स्वतःपासूनच ते क्षमाची सुरुवात करायला लागते. कारण जेव्हा आम्ही इतरांना बघतो तर नेहमी एक परका माणूस आहे, माझ्यापेक्षा तो थोडासा वेगळा आहे, आणि त्यांनी काही चूक केली असेल तर हमखास आम्हाला राग येतो किंवा काही संताप येतो, आणि त्यांना क्षमा करणं सोपं असते. पण आमच्या हातातून जे झालेली चुका आहेत ते चूक कधी कधी आम्ही विसरत नाही आणि ते आज जाऊन बसते, आणि आमचे जे अचेतन मन आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो, आणि पुढे जाण्यामध्ये कधी कधी मानसिक किंवा शारीरिक इजा पण होते.
1: बरोबर सर. मग तुम्ही म्हणता की दुःख जीवनामुळे नाही तर आपल्या अवचेतन आज्ञांमुळे निर्माण होतं, तर मग हे थोडं सोप्या शब्दात सांगू शकाल का? आणि अचेतन मन याबद्दल पण तुमच्याकडून ऐकायचंय.
2: आमच्याकडे दोन प्रकारचे मन असतात. एक असतो चेतन मन. आज मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, हे आम्ही चेतनावस्थामध्ये आहोत. पण जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा आमच्या चेतन मन झोपतो, आमची हृदयगती सुरू असते. तर इतर जे आमचे अवयव आहेत किंवा आमचे जे हृदयगती आहे, श्वास आहे, ही जे सगळी प्रक्रिया आहे त्याला कंट्रोल करणारा आहे अचेतन मन.
1: बरोबर.
2: तर ते दोन मन आहे. अचेतन मन एकदा जागृत झालं आहे आणि शेवटी एकदाच तो झोपेल, पण दर रात्री तुमच्या चेतन मन झोपतो आणि सकाळी तो उठतो. असे प्रकारचे हे दोन वेगळे वेगळे मन आहे.
1: बरोबर.
2: जेव्हा आम्ही म्हणतो की मला चिंता झाली किंवा मला आनंद झाला किंवा मला राग आला, हे सगळं चेतन मनची गोष्ट आहे. झोपलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला राग येत नाही.
1: बरोबर.
2: बरोबर आहे ना? तर अचेतन मन

0: लाही इमोशन्स ज्याला आम्ही म्हणतो त्याला फरक पडत नाही, तो शांतपणाने त्याचं काम करत राहतो, पण त्याची कंट्रोल, त्याची जी व्याप्ती आहे फार मोठी आहे, तुमचे शरीराचे प्रत्येक पेशीवर त्याचा कंट्रोल असतो। त्यामुळे चेतन अवस्थेमध्ये आम्ही जे निर्णय घेतो, आम्ही जे काही आमच्यामध्ये संताप होतो किंवा आम्हाला आनंद वाटतो किंवा कधी कधी दुःख वाटतो, पीडा होते, हे सगळं चेतन मनमध्ये होते। पण हे सगळं होत असताना चेतन मन अचेतन मनला हळूहळू तो एक सिग्नल किंवा कमांड देत राहतो। अचेतन मन आज जरी असेल तरीही तो सगळं ऐकत असतो, तो कधी झोपत नाही। त्यामुळे जे काही तुमचे विचार चेतन मन मध्ये आले ते ऍज अ कमांड किंवा एक आज्ञा म्हणून ते अचेतन मनला जातात, आणि अचेतन मन तुमच्या शरीराला कंट्रोल करतो। तुम्हाला राग आला की बघा तुमची हृदय गती वाढते, ब्लड प्रेशर वाढतो, त्याचं कारणच हे आहे की जे इमोशन आहे चेतन मनाचे ते अचेतन मध्ये गेले आणि त्यांनी रिस्पॉन्स केला।
1: बरोबर
0: असं आहे।
2: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा। सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302। आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in। पण मग सर आपण जसं म्हणतो की चेतन मनावर आपण नियंत्रण ठेवू शकतो किंवा ठेवायला पाहिजे, तसंच अचेतन मनाचं सुद्धा असतं का?
0: अचेतन मनवर तुम्ही प्रभाव टाकू शकता, त्याला कंट्रोल करण्याची संकल्पना ही थोडी चुकीची असेल।
1: ओके।
0: त्याला आम्ही वेगळे वेगळे निर्देश देऊ शकता, त्याप्रमाणे तो रिस्पॉन्स करेल, पण कंट्रोल करणं हा शब्द, कंट्रोल हे सगळी गोष्ट आहे हे चेतन मनाची आहे। आमची मनात खूप इच्छा असते की मला माझा खूप पॉवर वाढला पाहिजे, मी जगाला कंट्रोल केलं पाहिजे, हे सगळं चेतन मनाची गोष्ट आहे। अचेतन मन शांत आहे, तो खूप डिवाईन आहे, त्याच्या मनात हे सगळे इमोशन्स येत नाही।
1: बरोबर सर। दुसरं आणखीन एक विचारायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात नेहमी आपण सोपी वाट निवडावी का अवघड मार्गातली आव्हाने पेलावी का अडचणी आल्यानंतर सोपी वाट निवडावी,
0: असे चॉईस इतकं हमखास मिळतात का?
1: नाही।
0: जाताना दोन मार्ग मला दिसतात। सुरुवातीला जर मला दिसलं की हा मार्ग खडकाळ आहे आणि हा मार्ग सोपा आहे, तर आमच्या चेतन मन काय म्हणतो, सोपे मार्गाने जाऊया। पण त्या क्षणी आम्हाला माहित नाहीये की पुढे जाऊन हा खडकाळ मार्ग कदाचित जास्त सोपा होईल, आणि हे जे सोपं दिसते पुढे जाऊन खडकाळ होऊ शकतो। त्यामुळे तिथे निर्णय घेणं फक्त सोपा आहे किंवा खडकाळ आहे त्याच्यावर अवलंबून ना राहतात, थोडासा जास्त अभ्यास केला तर बरं होईल। पण एक गोष्ट आहे की साहजिकच आम्ही निवडताना एक सोपा मार्गच निवडतो, आम्हाला वाटतं की हेच बरं होईल, पण ते असं एकदम सोपा मार्ग निवडण्यापेक्षा थोडा एक क्षण जर थोडा गंभीरतेने तुम्ही विचार केला तर कदाचित तुम्हाला बरोबर मार्ग मिळेल, आणि ह्याच्यामध्ये तुमचं अचेतन मन नेहमी तुमच्या मदतीला असतो।
1: अच्छा।
0: ज्याला आम्ही म्हणतो की कधी कधी तुम्ही शांतपणाने आतून जर तुम्ही उत्तर मागितलं तर तुम्हाला उत्तर मिळतो, आणि तो उत्तर देतो अचेतन मन।
1: अच्छा।
0: कारण आमच्यापेक्षा जास्त व्याप्ती इन्फॉर्मेशनची ती अचेतन मनाकडे असते। चेतन मन काय आहे, जिथपर्यंत माझी दृष्टी जाते तिथपर्यंत बघू शकतो ना। जितकं मी लांबून ऐकू शकतो, 100-200 मीटरच्या नंतर कोणी बोलत असेल मला नाही ऐकू येणार।
1: बरोबर।
0: पण अचेतन मन, मन के नयन हजार,
1: वा
0: खूप लांब पर्यंत बघतो। तर कधी कधी जे म्हणतात आम्ही की ध्यान करा, थोडेसे मेडिटेशन करा, थोडे शांतपणाने तुम्ही विचार करा, आतून तुम्हाला उत्तर मिळणार, ते अचेतन मनला जास्त माहीत असतं।
1: बरोबर। पण तुम्ही आता म्हणाला त्याप्रमाणे मनाकडे या सगळ्याची उत्तरं असतात, पण आजच्या डिजिटल युगात आपण 1000 किलोमीटरच्या माणसाशी मोबाईलवर बोलू शकतो, पण स्वतःशी बोलण्याचं यंत्र अजून काही डेव्हलप झालं नाही, तर त्याबद्दल काय सांगाल आणि माहोपेक्षा त्यात कशी मदत करतं?
0: मोबाईल मानवाने निर्मित केलेले आर्टिफिशियल यंत्र आहे, निसर्गाने आम्हाला दिलेले, आमचे पूर्वजाकडून आलेले, जेनेटिकली आलेले जे आमचे पॉवर्स आहेत ते जास्त महत्वाचे आहेत. आतून तुम्हाला स्वतःशी बोलायचे असेल तर ते मार्ग जास्त सोपा आहे. त्याच्यामध्ये बटन दाबायची काही गरज नाही आणि नंबर टाकायची गरज नाही. फक्त

0: तुम्ही तुमचे नयन बंद करा, तुमचे डोळे बंद करा, तुमचे कानाकडे तुम्ही बाहेरची येणारी जे काही काहीही तुमचे आवाज असतील त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करून आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला उत्तर मिळणारच. आणि हे मोबाईलपेक्षा जास्त सोपं आहे, हे निसर्गाने बनून दिलेलं आहे. तुमच्याच अचेतन मन आहे ना, तर स्वतःचे अचेतन मन बरोबर संवाद करणे ह्याला काही मोबाईलच्या नंबरची गरज नाहीये.
1: बरोबर आहे. चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. धन्यवाद सर. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिली जो बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेतो. उज्ज्वल उके किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती. मी कार्यक्रमातून आपला आता निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला चैतन्यदायी प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
0: नमस्कार.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस. हृदय, आत्ताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रॉडक्टिव्हिटी. यानंतर आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
5: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सोन्याच्या विविध दागिन्यांची माहिती आपण घेत आहोत. सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्यांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत आहोत. आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते, त्यांचं डिझाईन कसं असतं, ते बनतात कसे, याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
7: नमस्कार.
4: सर, आजच्याही काळात बऱ्याच जणींना त्यांच्या आजीकडून पारंपरिक दागिने मिळतात, त्याच्यामध्ये गोठ हा जो प्रकार असतो हा खूप आकर्षून घेतो. तर गोठ म्हणजे नक्की काय असतं, त्याचं वजन कसं असतं किंवा तो कसा बनवतात?
7: तुम्ही आजीकडून वगैरे मिळतात असं सांगितलं तर ते गोठ असतात ते खूप जड असतात,
4: हो,
7: म्हणजे 60-70 ग्रॅमचे वगैरे असतात. आजच्या काळात आता तीच हाऊस भागवणं आपल्याला शक्य झालंय, कारण पोकळ गोठे यायला लागलेत.
4: हो, बर.
7: जे आतून हॉलो असतात पूर्णपणे,
4: बर,
7: पण त्या तुमच्या ज्या पारंपरिक गोठाचे असतात त्या गोठांप्रकारेच असतात की पूर्ण राऊंड शेप मध्ये असतो आणि त्याची दोन तोंड जी असतात राऊंड करण्याकरता, तर त्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती सिंह यांचे मुख,
4: म्हणजे
7: हत्तीमुखी, व्याघ्रमुखी, गोमुखी, तर असे ते वेगवेगळे हे आकार करून ते त्याचे जे दोन एंड असतात ते जोडलेले असतात. आयदर ते सोल्डर करून बंद केलेले असतात किंवा फ्लेक्सिबल राहावे म्हणून ओपन पण ठेवलेले असतात. तर आता पोकळ गोठे यायला लागलेत, म्हणजे आता पूर्वीसारखे भरीव गोठे ऑर्डर प्रमाणेच बनवणं शक्य असतं. पोकळ गोठ रेडीली तयार असतात, साधारणपणे मजुरी 10-12% बसते आणि पोकळ गोठचं वजन म्हणाल तर 8 ग्रॅम पासून 12 ग्रॅम पर्यंत बसतं.
4: अच्छा.
7: आता आपले जे मणी आपण मगाशी बघितले होते जोंधळी किंवा कंठी मणी किंवा तिसरा जो मोहनमाळ, तर हे जसे व्याघ्रमुखी वगैरे बंद केलेली तोंड असतात तशी या मण्यांच्या प्रकारांनी पण बंद केलेली तोंड असतात की तोंड जे जिथे बंद होतं तिथे दोन बाजूला दोन जोंधळी मणी बसल्या जातात.

0: अंगठीमणी बसवल्या जातात आणि चांगलं दिसायला दिसतं. फक्त पोकळ असल्याने तो जरा जपून वापरावा लागतो, तो कुठे आपटला गेला तर त्याला पोचा येऊ शकतो.
1: सर, रोडियम म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे ते मेटल असतं की पॉलिश असतं?
0: रोडियम हे मेटल तर आहे, पण जेव्हा आपण सोन्याच्या दागिन्यांमध्ये रोडियम हा शब्द वापरतो तेव्हा तो पॉलिशच्या अर्थाने वापरतो, की रोडियम पॉलिशचे दागिने. आता रोडियम पॉलिश हे पूर्ण दागिन्याला करण्यापेक्षा त्यातल्या डिझाईन मधल्या काही काही आकारांना केलं जातं.
1: अच्छा.
0: उदाहरणार्थ जर तुमची बांगडी असेल तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळे काही डिझाईन केलेले असतील, लाईन्स खोलगट केलेले असतील किंवा खोलगट डॉट दिलेले असतील, तर ते खोलगट डॉटला रोडियम जर पॉलिश केलं तर ते डायमंड सारखं स्पार्कल होतं. त्यामुळे असं दुरून बघण्याला वाटतं की तुमच्या त्या बांगडीमध्ये कुठेतरी मध्ये मध्ये ते डायमंड बसवलेत काय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे रोडियम पॉलिश हे दिसायला चांगलं दिसतं, फक्त त्याला थोडं जर का तुमचं परफ्यूम लागला किंवा हे लागलं, काही साबण लागला, एक्सेसिव्ह तेल लागलं, तुम्ही हार्ड काही यांनी ते साफ करायला गेला तर ते रोडियम पॉलिश काही काळाने डल पडू शकतं. त्यामुळे रोडियम पॉलिश जर घेतलं असेल तर त्याला जपून आणि नीटपणे निगुतीने वापरावं लागतं, तर त्याच्यातली सौंदर्य जे आहे ते खुलून राहू शकतं.
1: खरंय खरंय. म्हणजे स्वतःसारखीच दागिन्यांची पण निगा राखणं गरजेचं असतं.
0: नक्कीच.
1: कोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. आकाशवाणी FM रेनबो. आणि आता आपण वळणार आहोत आपली दैनंदिन मालिका अज्ञात मुंबई हिच्या आजच्या भागाकडे.

0: श्रोत्या हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: फोर्टमधल्या काळा घोडा चौकात असलेल्या एल्फिन्स्टन कॉलेज, डेव्हिड ससून लायब्ररी, आर्मी अँड नेव्ही बिल्डिंग या देखण्या वास्तू आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत. 100 अधिक वर्ष उलटून जाऊनही या वास्तूंचं देखणेपण तसूभरही कमी झालेलं नाही. उलट सिमेंट काँक्रीटच्या ठोकळेबाज विकासाच्या काळात तर त्यांचं वेगळेपण अधिकच उठून दिसतं. या केवळ वास्तू नाहीत, मुंबईच्या इतिहासाच्या अबोल साक्षीदार आहेत. त्या वास्तूंपैकी प्रत्येकीला तिचा स्वतःचा असा एक इतिहास आहे. त्यातलीच एक वास्तू आहे एस्प्लनेड हॉटेलची. या परिसरातल्या इमारतींच्या वास्तुशैलीशी बिलकुल मेळ न खाणारी ही वास्तू सध्या तिचं पुनर्निर्माण सुरू असल्यानं पडद्याआड आहे. काळा घोडा चौकातून समोरच्या ओव्हल मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरच ती उभी आहे. ही इमारत म्हणजे मुंबईतलं आणि कदाचित देशातलंही पहिलं पंचतारांकित हॉटेल. हे केवळ पहिलं पंचतारांकित हॉटेलच नव्हे, तर केवळ हॉटेल म्हणूनच बांधण्यात आलेली ही देशातली पहिली इमारत. इथंच या इमारतीची ओळख थांबत नाही, तर इतरही अनेक बाबतीत पहिलेपणाचा मान

0: या हॉटेलकडे आहे. इसवी सनाच्या 1870 या सालात जॉन हडसन वॉटसन या मुंबईत कापडाचा व्यापार करणाऱ्या ब्रिटिश कापड व्यापाऱ्यानं हे हॉटेल बांधलं. या वेळेपर्यंत मुंबई औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली होती. रेल्वे घाट चढून गेली होती. शहरात 20-25 गिरण्या सुरू झाल्या होत्या. सुवेजचा कालवा सुरू झाल्यामुळे युरोपातून निघालेली जहाजं थेट मुंबईच्या अंगणात येऊन थांबत असत. या कालव्यामुळे युरोप ते मुंबई हा प्रवास अवघ्या काही दिवसांचाच झाला होता. परिणामी मुंबईत देशोदेशीचे लोक व्यापारासाठी येऊ लागले होते. भारतात कुठेही जायचं असलं तर मुंबई मार्गे जाणं हाच पर्याय असल्यामुळे मुंबईतला पायरव विलक्षण वाढला होता. मुंबईची ओळख द गेटवे ऑफ इंडिया म्हणून व्हायला सुरुवात झाली तो हा का.
1: आता मुंबईत तात्पुरत्या कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी हॉटेल नव्हती असं अजिबात नव्हतं. हॉटेल होती, भरपूर होती. काही लोकांनी तर राहत्या घरातल्या काही खोल्या भाड्यानं द्यायला सुरुवात केली होती, तर काहींनी जुनी घरं विकत घेऊन त्यांनाच हॉटेलचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. अशा कन्व्हर्टेड हॉटेलमुळे लोकांच्या निवासाची सोय होत असली तरी ती अनेक असुविधांनी भरलेली होती. पुन्हा त्या काळातला वंशभेद, जातीभेद तीव्र असल्यामुळं अशा हॉटेल्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येक हॉटेलचे स्वतःचे नियम होते. काही हॉटेल फक्त गोऱ्यांसाठी होती, तर काहींमध्ये फक्त सवर्णांना प्रवेश होता. काही मांसाहारी तर काही शाकाहारी असेही प्रकार होते. तरीही नाईलाजाने लोक त्यांच्या आसऱ्याला जात होते. मुंबईत झपाट्यानं होणारे बदल जॉन वॉटसन बारकाईनं टिपत होता. सन 1870 मध्ये वॉटसनचं एस्प्लनेड हॉटेल उदयाला येण्यापूर्वी मुंबईत अदमासे 3 क्लब आणि 27 हॉटेल होती. मुंबईतली त्या काळातली वस्ती मुंबईच्या किल्ल्याच्या तटबंदीच्या आत आणि तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला थेट माझगाव भायखळा परिसरात असल्यामुळं ह्या हॉटेलांची उपलब्धता केवळ फोर्ट आणि माझगाव भागातच होती. युरोपातून येणारी जहाजं फोर्टमधल्या अपोलो बंदरावरच येत असल्यामुळं फोर्टमध्ये हॉटेलची संख्या बऱ्यापैकी होती. लहानशी 1 किंवा 2 मजल्यांची ही हॉटेल मुख्यतः बनवलेली हॉटेल होती. अपुऱ्या जागेतली, किल्ल्याच्या आत असल्यामुळं अनेक नियमांनी बांधलेली आणि अनेक गैरसोयींनी भरलेल्या या हॉटेलांचा आसरा लोक नाईलाजानं घेत असत. हे लोक मुख्यतः एकेकटे आणि काही दिवसांसाठीच मुंबईत आलेले असत.
0: मुंबईच्या फोर्ट विभागात 1838 मध्ये सुरू झालेलं छोटेखानी व्हिक्टोरिया हॉटेल होत. या हॉटेलची नेमकी जागा सांगता येत नाही, पण याच नावाचं आणि त्या काळच्या पद्धतीचं बांधकाम असलेलं एक हॉटेल जीपीओ नजीक शहीद भगतसिंग मार्गावर आहे. काळा घोडा चौकात काळा घोडा पुतळ्यासमोरच टेम्पल बार हॉटेल होतं. तुम्ही जर काळ्या घोड्याचं जुनं छायाचित्र पाहिलं असेल तर हे हॉटेल त्या छायाचित्रात दिसतं. त्या हॉटेलच्या जागी आज खैबर हॉटेल आहे. आता इतिहास जमा झालेल्या रिदम हाऊसच्या उजव्या बाजूनं जाणाऱ्या व्हीबी गांधी मार्गावर केम्ब्रिज हॉटेल होतं. नगीनदास मास्टर मार्गावर असलेल्या ब्रिटिश हॉटेल लेनमध्ये ब्रिटिश हॉटेल होतं. ते बंद झाल्यावर त्याच ठिकाणी इंग्लिश हॉटेल आलं. ब्रिटिश हॉटेल लेन हे नाव मात्र अजूनही वापरत आहे. टॅमरिंड लेनमध्ये रॉयल हॉटेल होतं. चर्चगेट स्ट्रीटवर म्हणजे आताच्या वीर नरीमन मार्गावर बॉम्बे एक्सचेंज हॉटेल होतं. तेव्हाच्या एल्फिन्स्टन सर्कलमध्ये म्हणजे आजच्या हॉनीमन सर्कल परिसरात प्रिन्स ऑफ वेल्स हॉटेल होतं. आणि या हॉटेलांव्यतिरिक्त फोर्ट विभागात वेवरली हॉटेल, ह्याचं पहिलं नाव होतं जेरुसलेम हॉटेल. त्याचप्रमाणे इम्पिरियल हॉटेल, लंडन हॉटेल, पर्शियन हॉटेल, ऑस्ट्रेलिशियन हॉटेल, ऑकलंड हॉटेल, युरोप हॉटेल अशी अनेक हॉटेल होती. जे लोक कुटुंबासहित येत ते भायखळा माझगाव परिसरातली हॉटेल पसंत करत. इथली हॉटेल

0: थोड़ी जास्त प्रशस्त आणि फोर्ट मधल्या हॉटेलच्या तुलनेत अधिक सुविधा देणारी होती। मुख्यतः इथे राहणाऱ्या पारशांनी आपल्या प्रशस्त बंगल्यांचं रूपांतर हॉटेलमध्ये केलेलं होतं। त्यातले काही पारशी या बंगल्यात राहायलाही असत, त्यामुळे ही हॉटेल कुटुंबवत्सल असत आणि कुटुंबासहित येणारे परदेशी लोक राहण्यासाठी ही हॉटेल आवर्जून निवडत। माझगाव परिसरात होप हॉल फॅमिली हॉटेल, हॅमिल्टन हॉटेल, नेस्बिट लेनमध्ये क्लेअरडन फॅमिली हॉटेल, माझगाव हॉटेल, माझगाव युरोप हॉटेल, ओरिएंटल हॉटेल अशी हॉटेल होती। तर भायखळ्याला बॉईज, अडेल्फी, बॉम्बे अशी हॉटेल होती। बॉम्बे हॉटेलचं नामकरण पुढे भायखळा हॉटेल झालं। नागपाडा जंक्शनवरच हे हॉटेल होतं। या हॉटेलच्या जागेवर आता गगनचुंबी इमारत उभी आहे।
1: श्रोतेहो, हा होता अज्ञात मुंबई या मालिकेच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग। उद्या आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलच्या गोष्टीचा पुढचा भाग। लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी। शीर्षक गीत समीर सामन, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

आताच आपण ऐकले दैनंदिन मालिका अज्ञात मुंबईचा आजचा हा भाग. FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात रेनबो फंडे.

आणि आता वेळ झाली आहे रेनबो फंडे कार्यक्रमातनं आपला निरोप घ्यायची. पण आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते, आज सकाळी 10 वाजता FM गोल्ड 100.1 MHz RJ अर्चना आणि 107.1 MHz FM रेनबो वर दुपारी 2 वाजता RJ अदिती असतील मस्त मस्त गाणी मस्त मस्त गप्पा घेऊन. तेव्हा ऐकायला विसरू नका आमच्या ह्या दोन्ही वाहिन्या. आपला आजचा दिवस मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी जावो, कमी उन्हाचा जास्त सावलीचा जावो या शुभेच्छांसह मी रश्मी वारंग घेते आपली अनुमती. नमस्कार, टाटा, बाय बाय, राम राम.

0: Global Temperatures, writes the Indian Express. And with that, it's back to you, Shagun.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to chair 11th Governing Council meeting of Niti Aayog in New Delhi today. Prime Minister says lifting more than 25 crore people out of poverty during past 12 years of NDA government shows that its policies are correct and moving in right direction. Indian Chamber of Commerce plans to channel investments worth 1 lakh crore rupees into West Bengal. IMD forecasts heavy rainfall in places over northeast, sub-Himalayan West Bengal, Odisha, Kerala and Mahi today. US military strikes multiple targets in Iran in latest escalation of tensions in West Asia. And Prime Minister Modi praises performance of Indian sportspersons and urges the nation to set ambitious targets for Olympics. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
3: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।
4: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार। रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन। पश्चिम बंगालमध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना। पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार। वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा। आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू। आता सविस्तर बातम्या। भारताचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला। जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला। नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला। त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं। या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे। योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो हे पहिल्यांदा घडलं। इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं। देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाक विरोधी कायदा CAA, भारतीय न्यायसंहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं। एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं। या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे। पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले। गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या। मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
5: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे। सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे। विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्त्व समान पद्धतीने रुजणारा

0: आता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
1: नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या संचालक मंडळाच्या परिषदेच्या 11व्या बैठकीचं अध्यक्षपद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. विकसित भारत @2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास या संकल्पनेवर आधारित ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकास वृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही चर्चा केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या सदस्य कंपन्यांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. आयसीसीचे अध्यक्ष ब्रिजभूषण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालची आर्थिक क्षमता आणि विकासाच्या संधींबाबत उद्योगांचा वाढता विश्वास यातून दिसून येतो. या बैठकीत राज्याच्या विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी आयसीसीनं दर्शवली आहे. युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असूनही पश्चिम आशियात तणाव वाढला असतानाच इराणच्या सततच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करानं काल इराणमधील अनेक लक्ष्यांवर पुन्हा हल्ले केले. वाटाघाटी रखडल्यामुळे इराणला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तर धमक्या आणि दबावाखाली आपण वाटाघाटी करणार नाही असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. या संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रतिपिंप $93 वर गेल्या आहेत. हुरमुजची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद असल्याबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. कॅनडामध्ये समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची सुविधा सुरक्षित असल्याचं सिद्ध केल्याखेरीज 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांवर खाती उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात हानिकारक सामग्रीच्या 7 श्रेणी दिल्या आहेत. त्यामध्ये आत्मघाताला प्रोत्साहन, हिंसा किंवा द्वेष भडकवणारी सामग्री आणि संमतीशिवाय काढलेली खासगी छायाचित्र यांचा समावेश आहे. वयावर आधारित समाज माध्यमांवर निर्बंध लादणाऱ्या किंवा प्रस्तावित करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियानंतर आता कॅनडाचाही समावेश झाला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबईत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. या कायद्याची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक कार्यचौकट तयार करण्यात येणार असून या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचं महाराष्ट्राचं उद्दिष्ट आहे असं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व आस्थापनांनी पॉश कायद्यानुसार अंतर्गत समित्या स्थापन करणं अनिवार्य आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातील 108 कलाकारांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, बारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारामध्ये 25,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र प्रदान केलं होतं. अकादमी फेलोला 3,00,000 रुपये रक्कम दिली जाते तर अकादमी पुरस्कारांमध्ये 1,00,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र दिलं जातं. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. या 3रा टप्प्याअंतर्गत 96 कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 12,822 कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक आणि 58,000 कोटी रुपयांहून अधिक अपेक्षित उलाढाल यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवानांचा काल मृत्यू झाला. यापैकी अर्जुन जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शहापूर इथले असून विक्रम बाळकृष्ण हे ऐरोली इथले आहेत. जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू होत असून ती 19 जुलैपर्यंत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवली जाईल. यंदा 48 संघ सहभागी होत असल्यानं ही विश्वचषकात

चा इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. यजमान असलेल्या तिन्ही देशांनी यात थेट प्रवेश मिळवला आहे, तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षांच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या 11व्या नियामक परिषदेची बैठक सुरू आहे। या बैठकीत देशभरात उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासह रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि परस्पर भागीदारी यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांच्या प्रभावी अंमलबजावणीची रूपरेषा तयार करण्यावरही बैठकीत चर्चा होत आहे। विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या वर्षीच्या या बैठकीची मुख्य संकल्पना आहे। या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित आहेत। सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे। बीआयएस मानकानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणावर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल। अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली। भारताचे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना

आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शाश्वत विकासासाठी समाजातला प्रत्येक घटक आरोग्य संपन्न होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री चैत्राम पवार यांनी केलं. नाशिकमध्ये काल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 28व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू संजीव सोनवणे पद्मश्री पोपटराव पवार यावेळी उपस्थित होते. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा स्वच्छता पोषण सुरक्षित पिण्याचं पाणी पर्यावरण संरक्षण मानसिक आरोग्य आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये मोठं काम करण्याची गरज पोपटराव पवार यांनी यावेळी व्यक्त केली. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या 34 विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद पारदर्शक आणि सहज उपलब्ध करून देण्यासाठी परभणीच्या तहसील कार्यालयानं महसूल विभागातले 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. या उपक्रमांतर्गत 7-12 उतारे फेरफार नोंदी शेतपुस्तके पाहणी पत्रके तसंच इतर महत्वपूर्ण महसुली दस्तावेजांचं स्कॅनिंग डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आलं आहे. अकोला महानगरपालिकेनं 2026 जनगणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातल्या महानगरपालिकांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जनगणना महासंचालनालयाच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपानं नियोजित वेळेआधी काम पूर्ण करत हा मान मिळवला. 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना मोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर 16 मे पासून प्रगणकांनी घरोघरी जाऊन माहिती संकलनाचं काम केलं जात आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. खारेगाव टोलनाक्याजवळ केलेल्या या कारवाईत 3 जणांना अटक करण्यात आली. यापैकी 1 जण गुजरातचा तर 2 काश्मीरचे रहिवासी आहेत. या कारवाईत पथकानं 3 किलो 20 ग्रॅम चरस आणि 12,984 ट्रामाडॉल कॅप्सूलसह एकूण 3,03,64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्रात प्रतिबंधित असणाऱ्या कापसाच्या एसटीबीटी वाणाला परवानगी द्यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं नंदुरबार गुजरात सीमा भागात आज आंदोलन केलं. मुळातच हे वाण इतर राज्यात वापरलं जात असतानाच महाराष्ट्रात या वाणावर असणारी बंदी ही शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केला आहे. या एसटीबीटी वाणामुळे कापसाचं उत्पादन वाढत असून शेतकऱ्यांना खर्च कमी येत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधू हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत तिनं भारताच्याच ईशाराणी बरुआचा 22-20, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. पहिला सामना यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात तब्बल 48 संघ सहभागी होत असून ही स्पर्धा फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे. संपूर्ण स्पर्धेत एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांना यजमान म्हणून थेट प्रवेश मिळाला आहे. तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षाच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय। 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे। 2047च्या विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे। देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत। यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत। शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे। शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही। शेतकरी हेच देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय। किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली। यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली। दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली, असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। यानंतर डॉ जयशंकर कुलतारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत। ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे। राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं। जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसारभारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला, सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला। काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे। न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती PK मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला। हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली। त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे। काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली। या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वड्रा, KC वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते। या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली।
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिक बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. 3 यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळालाय. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलंय. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: 107.1 मेगाहर्ट्ज़वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी। एफएम रेनबो वाहिनीचं हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहरी 1044 किलोहर्ट्ज़ डिजिटल रिसीव्हर म्हणजेच डीआरएम वर सुद्धा आपण ऐकू शकताय। नमस्कार मंडळी, मी आहे आज तुमच्यासोबत तुमची आरजे मैत्रीण अदिती आणि तुमच्या सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। कार्यक्रम सुरू झालेला आहे चला दोस्त हो बोलू काही, आणि या कार्यक्रमाची सुरुवात एका छानशा अशा गाण्याने करूया।

मंडळी, आपण म्हणतो की मला एखादा चित्रपट आवडतो. आपण असं म्हणतो तेव्हा तो चित्रपट आवडण्यामागे प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. काहींना त्या गाण्यात त्या चित्रपटातली गाणी आवडतात, काहींना कथा आवडते, काहींना कलाकारांचं अभिनय आवडतो, काहींना संवाद आवडतात. पण या एकाही गोष्टीशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. पण मला असं वाटतं की सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात ते म्हणजे त्यातले संवाद. कारण की चित्रपट पाहता पाहता एखादा संवाद असा आपल्या मनात घर करून जातो, किंवा त्याच संवादावर कोणत्या संवादावर हसू फुटतं, कोणत्या तरी संवादावर आपल्याला गहन विचार करता येतो. तर अशा खूप गोष्टी घडतात ते संवाद ऐकल्यानंतर. त्यामुळे त्या चित्रपटातले संवाद आपल्या मनात घर करून जातात. तर असेच काही गाजलेले संवाद आहेत, ते संवाद मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या संवादावरून तुम्हाला तो

चित्रपट ओळखायचा आहे. परत ऐका, मी तुम्हाला चित्रपटातले गाजलेले संवाद ऐकवणार आहे आणि मग त्यानंतर त्या संवादावरून तुम्हाला तो चित्रपट ओळखायचा आहे. तर लगेचच मी पहिला संवाद ऐकवती आहे. मला वाटतं सगळ्याच श्रोत्यांना याचं उत्तर अगदी बरोबर येईल. तर संवाद असा आहे की इस्रायलला गेलेला मित्र वारला, त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपयेही वारले. संवाद पुन्हा ऐकवती आहे. इस्रायलला गेलेला मित्र वारला, त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपयेही वारले. हा खूप गाजलेला संवाद आहे आणि मला माहिती आहे सगळ्या श्रोत्यांना याचं उत्तर येणारच आहे. त्यामुळे लगेचच मला उत्तरं कळवा, व्हॉट्सॲपद्वारे कळवा किंवा कोणाला फोन करून कळवायचं असेल तर फोन करून कळवा. तोवर आपण छानपैकी एक दुसरं गाणं ऐकूया.

मंडळी, मी प्रश्न विचारला होता की माझा मित्र इस्रायलला राहतो, तो वारला आणि त्याच्यासोबत दिलेले 70 रुपयेही वारले, हा डायलॉग कोणत्या चित्रपटातला आहे? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे अशी ही बनवा बनवी. आणि बरोबर उत्तर दिलेल्या श्रोत्यांची नावं आहेत प्रकाश कुलकर्णी, फुलचंद सोनवणे, प्रमोद राऊत, बंडूकाका जोशी, किशोर पेडणेकर, किशोर पवार, दत्तात्रय ठाकूर, मिलिंद टिपणीस, त्यानंतर वैशाली जोशी, भाटवडे, चंद्रशेखर भाटवडेकर, अखिलेश कारेकर, सुरेश काशीनाथ, शुभंगी खोपकर, पंकज मोहोड, रजनीकांत पाटील, प्रणव शिंदे, मंगेश म्हात्रे, विठ्ठल मासलेकर, संजय पाटील, या सर्व श्रोत्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. तर लगेचच मी दुसरा प्रश्नसुद्धा विचारतीये. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला लगेचच देता येईल. अगदी साधा सरळ सोप्पा असा प्रश्न विचारतीये. मला तुम्ही उत्तर द्यायचं आहे की मराठीत सांगितलेलं कळत नाही का, इंग्रजीत सांगू, हा संवाद, हा डायलॉग कोणत्या चित्रपटातला आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे.

तर मंडळी, डायलॉग असा होता की मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्रजीमध्ये सांगू. आणि हा डायलॉग आहे सैराट या चित्रपटातला. आणि बरोबर उत्तर दिलेल्या श्रोत्यांची नावं आहेत किशोर पवार, प्रमोद राऊत, त्यानंतर बंडूकाका जोशी, प्रकाश कुलकर्णी, किशोर पेडणेकर, संदीप नारकर, त्यानंतर चंद्रकांत करंबेलकर, के राघव कुमार, त्यानंतर वेदश्री हार्दे, गुलाब गायकवाड, प्रज्ञा मानकामे, कमलकांत जाधव, विजेंद्र घाटोल अकोल्याहून, त्यानंतर अखिलेश कारेकर, मिलिंद टिपणीस, अमेय, सुनील, स्वप्नाली जोशी, चित्रा कर्वे, पंकज मोहोड, चंद्रशेखर भाटवडेकर, फुलचंद सोनवणे, संजय पाटील, सुमित मोदले, शुभलक्ष्मी मस्तकार, मंगेश म्हात्रे, दत्तात्रय ठाकूर, शुभंगी कोपकर, सुरेश काशीनाथ पाटील, त्यानंतर वर्षा विनोद, चंद्रशेखर मुळेकर आणि अरुण गोवनकर. तर या सगळ्या श्रोत्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. तर मंडळी, असेच चित्रपट असतात आणि हे चित्रपट आपण पाहिले पाहिजेत, हेच नाहीत, आपल्याला जे जे आवडतील ते ते चित्रपट आपण पाहिले पाहिजेत. कारण म्हणजे मला वाटतं की त्या चित्रपटात म्हणजे विरुंगुळ्याचा भाग आहेच, पण मराठी चित्रपटसृष्टी इतकी मोठी आहे आणि इतके छान विषय ती हाताळते, मराठी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपट इतक्या सुंदर सुंदर विषयांवर असतात, तर या चित्रपटांना आपणच मराठी प्रेक्षकांनीच खुल्या दिलाने दाद दिली पाहिजे. हे मराठी चित्रपट आवर्जून पाहिले पाहिजे, फक्त आपल्या मोबाईलवर किंवा घरी टीव्हीवर नाही, तर अगदी थिएटरमध्ये जाऊन सुद्धा हे चित्रपट पाहिले पाहिजेत. कारण की त्यातले संवाद असतील, गाणी असतील, ते मनाचा ठाव घेणारी नक्कीच असतात. विरंगुळा तर होतोच, पण आपल्याला विचार करायला प्रवृत्त करणारे सुद्धा हे चित्रपट असतात.

मंडळी चला दोस्तों हो बोलू काही मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र आपण पुन्हा 3 वाजल्यापासून ऐकणार आहोत बातमीपत्र आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत सप्तरंगी साथ मध्ये त्यामुळे ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय। जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद। आणि 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान। सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले। राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं। विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं। देशातील युवा वर्गासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून एक योग्य परिसंस्था घडवणं हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असायला हवं। महिला वर्गाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी राज्यांनी महिलांचं शिक्षण, कौशल्य विकास, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या। भारतानं अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहेत। या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या क्षेत्राला आपली स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होता येईल, असं ते म्हणाले। 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे। देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत। यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत। शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे। शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही। शेतकरी हे देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे। न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे। काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली। या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते। या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल यांबाबत चर्चा करण्यात आली। आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत। मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली। बैठकीनंतर महाजन, सामंत आणि गीते एकत्रित वार्ताहर परिषदेला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे। सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे। BIS मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल। अर्थ मंत्रालयानं आज या संदर्भातली अधिसूचना जारी केली। भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे।
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनईवादक शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवचके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुली नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी

ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं सीबीआयनं थायलंडमधून भारतात प्रत्यार्पण केलं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाईन अर्धवेळ नोकऱ्यांचं आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करायला भाग पाडलं जात होतं. परराष्ट्र मंत्रालय, गृहमंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली. वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांची जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी आज पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात जेमतेम 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: दुपारचे 3:10 झालेली आहेत आणि आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीचं प्रसारण मध्यम लहरी 1044 किलोहर्ट्ज या डिजिटल रिसीव्हर म्हणजेच DRM वर आता बंद होत आहे। हे प्रसारण संध्याकाळी 5 वाजल्यापासून मध्यम लहरी 1044 किलोहर्ट्ज या डिजिटल रिसीव्हर म्हणजेच DRM वर आपण ऐकू शकाल। तर कार्यक्रम सुरू झालेला आहे सप्तरंगी साथ आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची आरजे मैत्रीण अदिती। तुम्हा सगळ्यांचं FM रेनबोच्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। मंडळी, या कार्यक्रमाची सुरुवात एका छान अशा गाण्याने करूया।

तर मंडळी, आजपासून सुरू होणार आहे फुटबॉलचा वर्ल्ड कप. आता आपल्यातले बरेच जण असतील ज्यांना फुटबॉल हा प्रकार खूप खूप खूप आवडत असेल, कारण की जितकं आपल्याला क्रिकेटवर आपलं प्रेम आहे भारतीयांचं, त्याहून थोडंसं कमी असेल, पण फुटबॉलवर सुद्धा अनेक भारतीय प्रेम करतात. आजपासून फुटबॉलचा फीवर सुरू होतोय आणि म्हणूनच आज आपण खास त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. तर जगभरातल्या करोडो लोकांना आवडणारा हा खेळ आहे आणि पुढचे काही दिवस आता जगभरातले सगळे मतभेद असतील ते विसरून लोक टी व्ही स्क्रीनला खेळणार आहेत. कोणाचा सपोर्ट मेस्सीला असेल, रोनाल्डोला असेल, या दोघांमुळे तर या दोघांचा तर एक वेगळाच फॅन क्लब आहे. तर कोणी नेमार मॅजिकची सुद्धा वाट पाहेल, पण आपल्या सप्तरंगी सातमध्ये सुद्धा फुटबॉलचा काय संबंध आहे तर असायला तर हवा, कारण फुटबॉल खेळसुद्धा अगदी आपल्या आयुष्यासारखाच सप्तरंगी असतो असं वाटतं. या जिंकण्याचा आनंद आहे, हरण्याचं दुःख आहे, शेवटच्या मिनिटाला गोल होतोय की नाही याची उत्सुकता आहे, नवख्या टीमने बलाढ्य टीमला हरवल्याचा चमत्कारसुद्धा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैदानावर कोण कुठला देश आहे हे विसरून एकमेकांना मिठी मारणाऱ्या खेळाडूंची मैत्रीसुद्धा आहे. आणि म्हणूनच आज आपल्या शोमध्येसुद्धा आपण फुटबॉलवर बोलतोय. आणि तुम्हीसुद्धा सांगा मला मेसेजेस करून किंवा कॉल करून की तुम्हाला फुटबॉल खेळ आवडतो का, आणि तुम्हीसुद्धा यावर्षी कुठल्या टीमला सपोर्ट करणार आहात. आणि फुटबॉलच्या मॅचेस या रात्रीच्या होतात आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमची रात्रीची झोप गमावून या मॅचेस बघणार आहात का, हे मला सगळं सांगा, मी ऐकते आहे.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

त्या मंडळी, मी मगाशी म्हणत होते की आता फुटबॉलची मॅच सुरू झाली आहे. अनेक लोक असतील ज्यांना फुटबॉल बघायला आवडतं आणि या फुटबॉलच्या मॅचेस ज्या आहेत त्या रात्री प्रक्षेपित होतात, कारण त्या रात्रीत सुरू होतात दुसऱ्या देशामध्ये. त्यामुळे आपल्याकडे झोपण्याची जेव्हा वेळ असते तेव्हा तिथे मॅच सुरू असते. त्यामुळे आपण आपली झोप आपल्या झोपेवर पाणी टाकून जे फुटबॉल प्रेमी असतील ते नक्कीच आजपासून फुटबॉलच्या मॅचेस बघणार आहेत. पण यामुळे झोपेवर तर परिणाम होणारच आहे. आणि आजच्या काळात कामाची धावपळ, नाईट शिफ्ट आणि सोशल मीडियामध्ये आपण करत असलेलं स्क्रोलिंग यामुळे आजकाल माणसांची झोप कुठेतरी कमी होती आहे. हरवून गेली आहे झोप, ती काही केल्या पूर्ण होत नाही. म्हणजे आपण जरी नाईट शिफ्ट करत असू तर घरी येऊन आपण सकाळी झोपत असू, पण रात्रीची झोप ती रात्रीची झोप नाही का? तर म्हणून आज आपण सप्तरंगी साथमध्ये आपल्या आयुष्यात आपल्या महत्त्वाची साथ असणारी झोप त्याविषयीसुद्धा बोलणार आहोत. कारण काही जण बरेच जण असं म्हणतात की झोप वाईट,

म्हणजे अति झोप वाईट, पण अति कुठलीही गोष्ट अति केली तर ती वाईटच. पण आजच्या आत्ताच्या पिढीला ना मला तरी वाटतं की झोपेचं महत्त्व कळलेलं आहे. कारण झोप घेतली नाही त्या दिवशीच्या नंतरचा जो दिवस असतो त्या दिवशी आपल्याला कळतं झोपेचं महत्त्व काय असतं ते. कारण सतत होणारी चिडचिड, कामात लक्ष न लागणं, हे सगळं होतं आणि आपला तो अख्खा दिवस वाईट जातो. त्यामुळे झोप खूप महत्त्वाची आहे. मग या झोपेची बँक वगैरे आपल्याला करता येते का अशी सुद्धा एक संकल्पना आहे बरं का, ते त्याविषयी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो.

मंडळी आपलं आयुष्य सप्तरंगी आहे, पण जर झोप झाली नसेल तर ते सातही रंग आयुष्यातले फिके वाटू लागतात, नाही का? तर झोप आपण म्हणतो की आपल्याला झोप घेतली पाहिजे, पण वयानुसार कोणाला किती झोप गरजेची आहे हे माहिती आहे? तर लहान मुलांना जी 1 ते 5 वर्षात असतात त्यांना 11 ते 14 तास झोप त्यांच्या आरोग्यासाठी, मानसिक वाढीसाठी सुद्धा खूप गरजेची असते. त्यामुळे लहान मुलांचं कसं बरं आहे ना की मस्त उठायचं, खायचं आणि पुन्हा झोपायचं. अगदी तान्ही बाळं असतात त्यांनासुद्धा आपण कसं

ती उठली, ती रडायला लागली की आपण पाहतो की त्यांना काही त्रास होतोय का, त्यांनी शिशू केली आहे का, आणि मग त्यानंतर त्यांचं पोट पुन्हा भरतो आणि मग ते मस्तपैकी पुन्हा झोपतात. तर अगदी त्या काळात तर खूपच झोपेची गरज असते लहान मुलांना, ते त्यांच्या मानसिक वाढीसाठी खूप गरजेची असते. शाळकरी मुलं असतात आणि तरुण असतात जे साधारणपणे 6 ते 13 वर्ष पकडू शकतो, त्यांना 9 ते 11 तास झोप गरजेची आहे. जे टीनेजर्स आहेत 14 ते 17 वर्षांची मुलं, त्यांना 8 ते 10 तास झोप गरजेची आहे. आजकाल अभ्यासाच्या आणि स्क्रीनच्या नादात याच वयोगटातील मुलांची झोप सगळ्यात कमी होते. आणि मग जी प्रौढ व्यक्ती आहेत 18 पासून 64 वर्षांपर्यंतचे, त्यांना 7 ते 9 तास झोप ही अगदी योग्य झोप आहे. आणि आपण जर तुम्ही सुद्धा या वयोगटात असाल आणि 7 तासांपेक्षा कमी झोपत असाल तर तुम्ही स्वतःच्या आरोग्याशी खेळत आहात. त्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते 65 वर्षांपेक्षा जास्त आहेत, त्यांना 7 ते 8 तास ही झोप गरजेची आहे. वय वाढल्यानंतर झोप विरळ होते पण 7 तास तरी झोपणं आवश्यक आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलंच, जर झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा काय काय होतं, दुसऱ्या दिवशी चिडचिड वगैरे होते हे सगळं आहेच, पण त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर सुद्धा खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे चिडचिड वाढते, कामात लक्ष नाही लागत, ही आपली प्राथमिक आपल्याला या गोष्टी दिसतात. अगदी म्हणजे एक दिवस जरी झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी हे दिसतं, पण जर सतत झोप होत नसेल, सततच आपली झोप अपूर्ण असेल तर ही चिडचिड आणखी वाढत जाते. कामात लक्ष नाही लागत म्हणजे आपली जी कॉन्सन्ट्रेशन करण्याची शक्ती आहे, एकाग्रता करण्याची आपली जी शक्ती आहे ती कमकुवत होते. यामुळे आपल्याला अस्वस्थ होतं, सततचा थकवा येतो, आणि हे जर दीर्घकाळ राहिलं तर डिप्रेशनसुद्धा, ज्याला एन्झायटी म्हणतो, अस्वस्थता म्हणतो, ते सुद्धा वाढतं. त्यानंतर आपलं वजनसुद्धा वाढतं झोप पूर्ण नसेल झाली तर. ग्रेलिन हे शरीरातलं एक हार्मोन आहे, ते सुद्धा वाढतं, त्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे जंक फूड खाण्याची इच्छा सुद्धा आपली जास्त वाढते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या वजनावर परिणाम होतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा आपली कमी होते. अपुऱ्या झोपेमुळे शरीर आजारांशी लढू शकत नाही आणि आपण लवकर आजारी पडतो. त्यानंतर हृदयाचं आरोग्य आणि मधुमेह ज्यांना आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे झोप. सतत कमी झोपलो तर ब्लड प्रेशर आणि शुगर वाढण्याचा धोका असतो. त्यामुळेच बघा, झोप किती महत्त्वाची आहे. आणि मग आपण दुपारीसुद्धा काही वामकुक्षी ज्याला आपण म्हणतो ती झोप घेऊ शकतो, पण मग रात्रीच्या झोपेत आणि या दुपारच्या झोपेत काय कसा फरक आहे आणि त्यात काय नेमकं आपलं त्यातला फरक काय आपण लक्षात ठेवला पाहिजे ते सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे एकत्र हा 107.1 MHz वर FM रेनबो.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

मंडळी, आपण झोपेविषयी बोलतोय आणि मी मगाशी म्हटलं तसं, दुपारची झोप आणि रात्रीची झोप यात काय फरक असतो? आता तुम्ही म्हणाल की काय दुपारची झोप कमी वेळ असते, रात्रीची आपण जास्त वेळ झोप घेतो, हा एक फरक आहेच, हा साधा फरक. पण रात्रीची झोप ही नैसर्गिक असते. अंधार झाल्यावर शरीरात मेलाटोनिन ह्या नावाचं हार्मोन तयार होतं, जे शरीराला डीप स्लीपमध्ये घेऊन जातं. आणि याच काळात शरीराची जी झीज भरून निघायचं जे कार्य असतं ते होतं. त्यानंतर मेमरी डिटॉक्स होते, सेल रिपेअरसुद्धा होतात. आणि दुपारची झोप फक्त पॉवर नॅप असते. त्यामुळे दुपारची झोप आपण जर घेतोय तर ती रात्रीच्या झोपेला पर्याय असू शकत नाही. दुपारची झोप ही 15 ते 20 मिनिटांचीच घ्यावी असं म्हटलं जातं. तर काही काही जण तास तास दोन दोन तास सुद्धा झोपतात. पण आदर्श स्थितीमध्ये असं म्हटलं जातं की 15 ते 20 मिनिटांची दुपारची झोप असावी, ज्याला पॉवर नॅप असं म्हणतात, वामकुक्षी आपण म्हणतो. त्यामुळे मेंदू झटपट रिचार्ज होतो. आणि जर दुपारी 1 ते 2 तास आपण गाढ झोपलो तर रात्रीची झोप उडणार एवढं मात्र नक्की. आणि याला झोपेमध्ये आलेलं जडत्व म्हणजेच स्लीप इनर्शिया म्हणतात, ज्यामुळे उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी जास्त आळस येतो.

मंडळी, आपण झोपेबद्दल बोलत होतो आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की स्लीप बँकिंग, तर हा काय प्रकार आहे? जसे आपण पैसे बँकेत साठवतो तसाच हा प्रकार आहे स्लीप बँकिंग? याविषयी सांगते, पण त्याआधी आपण एक व्यावसायिक ब्रेक घेऊया.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

स्लीप बँकिंग विषयी मी बोलते आहे. स्लीप बँकिंग हा आजकाल खूप ट्रेंडिंग विषय आहे. याबद्दल समज गैरसमजही खूप आहेत. पण ही नेमकी संकल्पना काही आहे? लोकांना असं वाटतं आहे की मी सोमवार ते शुक्रवार फक्त 4 ते 5 तास जर झोपतोय किंवा झोपते आहे, आणि शनिवार आणि रविवारी जर मला सुट्टी आहे तर या 2 दिवसात 12 तास झोपून विकेंडला झोपेचा कोटा म्हणजेच झोपेचा बँक बॅलन्स पूर्ण करायचा. पण विज्ञानाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर स्लीप बँकिंग हा तात्पुरता उपाय असू शकतो, हा कायमचा पर्याय असू शकत नाही. जर आपण एखाद्या मोठ्या कामासाठी किंवा प्रवासासाठी आधीच थोडीशी जास्त झोप घेतली, म्हणजेच काय केलं, स्लीपची बँक तयार केली, तर ठीक आहे. पण रोज रात्री शरीराचं जे नुकसान होतं आहे ते दर विकेंडला जास्त झोपून भरून काढता येतं, असं जर यावरचा समज असेल तर तो समज पूर्णपणे चुकीचा आहे. कारण यामुळे शरीराचं आपलं जे कार्डियन रिदम ज्याला म्हणतो, बायोलॉजिकल क्लॉक म्हणा किंवा एकूणच शरीराचं जे आपलं घड्याळ असतं ते बिघडतं. त्यामुळे स्लीप बँकिंग करता येऊ शकते. काही महत्त्वाचं काम असणार असेल किंवा प्रवास आपण खूप मोठा करणार असू, त्यासाठी आधीच जास्तीची झोप घेऊन ठेवणं म्हणजे स्लीप बँकिंग. आणि जर अपूर्ण झोप असेल तर ती नंतर भरून काढणं, असा सुद्धा प्रकारे आपण याचा वापर करू शकतो. पण हे रोज आपण हा प्रकार आपण रोज करू शकत नाही, कारण याचा दुष्परिणाम आपल्याला आरोग्यावर अर्थातच दिसून येणार. त्यामुळे रोज रात्रीच्या 7 ते 8 तासांच्या झोपेला पर्याय नाही. आपल्याला रोज निरोगी राहायचं असेल तर आपल्याला रात्रीची झोप तीही मध्ये कुठलाही व्यत्यय न येता घेतलेली झोप, मध्ये कुठलाही डिस्टर्बन्स नाही पाहिजे. मध्येच आपल्याला उठायची काहींना सवय असते, किंवा कोणीतरी उशिरा येत असेल घरी कामावरून तर त्यांच्यामुळे एखाद्याची झोपमोड होऊ शकते. तर असा कोणताही व्यत्यय न येता घेतलेली झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

तर मंडळी सप्तरंगी सातमध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण आपण पुन्हा लवकरच भेटू. ठीक 3:58 तुम्ही ऐकू शकणार आहात बातमीपत्र, आणि त्यानंतर आपण कार्यक्रम ऐकणार आहोत संदेश टू सोल्जर्स.

0: ऐकूया काही ठळक बातम्या. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठकीत ते बोलत होते. जम्मू काश्मीरात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली येथे तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रास पर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसाअखेर 151 अंकांची घसरण झाली आणि 73,833 अंकांवर तो बंद झाला. राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 53 अंकांची घसरण नोंदवून 23,162 अंकांवर बंद झाला. बातमीपत्र संपलं.
1: ये आकाशवाणी है. प्रस्तुत है हमारा विशेष कार्यक्रम संदेश टू सोल्जर्स.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या 11व्या बैठकीत ते बोलत होते। एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली। यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। जम्मू काश्मीरात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले। विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे। याशिवाय वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 151 अंकांची घसरण झाली आणि तो 73,833 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 53 अंकांची घसरण नोंदवून 23,162 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं पंतप्रधानांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. विटा कवेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय. आणि स्फोटकं आणि ज्वलनशील उत्पादकांशी संबंधित भागधारकांसाठी DPIIT मार्फत कार्यशाळेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचं ते म्हणाले. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असं त्यांनी सांगितलं. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय होते. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25% आणि 27% तसंच 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा कवेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वीज निर्मिती केंद्रामधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍशही देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. लाभार्थी कुटुंबाची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात येणार असून त्याद्वारे आवश्यक माती उपलब्ध करून दिली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील हजारो कुंभार, मूर्तिकार आणि मडके निर्मात्यांना आर्थिक आधार मिळून पारंपरिक व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे रेडी रेकनर दर निर्धारणात बदल करण्याचे निर्णय झाल्याचं देखील त्यांनी कळवलं. आतापर्यंत मोठ्या व्यावसायिक इमारती आणि छोट्या घरांना अनेक ठिकाणी समान दर लागू होते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत होता. आता राज्य शासनानं मायक्रोझोन संकल्पना स्वीकारली असून परिसर, बांधकामाचा प्रकार आणि मालमत्तेच्या स्वरूपानुसार स्वतंत्र रेडी रेकनर दर निश्चित केले जाणार आहे. यामुळे मोठ्या इमारतींना वेगळा तर सर्वसामान्यांच्या घरांना स्वतंत्र दर लागू होईल आणि घर खरेदी विक्री वरील शुल्काचा भार कमी होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश दिल्याच्या वृत्ताची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगानं

गंभीर दखल घेतली आहे. आयोगानं तंत्र शिक्षण संचालनालय डीटीई, प्रवेश नियामक प्राधिकरण एआरए आणि तांत्रिक शिक्षण विभागाकडून सविस्तर अहवाल मागवलाय. या तक्रारी अत्यंत गंभीर असून त्यामुळे वास्तविक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा येत असल्याचं अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी म्हटलंय. चौकशीत कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची शिफारस करण्यात येईल असं ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना 5% महागाई भत्ता

0: एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वेतनवाढीची थकबाकी टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्फोटकं आणि ज्वलनशील उत्पादकांशी संबंधित भागधारकांना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या DPIIT अर्थात उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग यांच्या मार्फत उपलब्ध असणाऱ्या सुविधा, संबंधित परवानग्या तसंच व्यापार सुलभता या संदर्भात माहिती देण्यासाठी नागपुरात आज कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेला DPIIT सचिव डॉ काजल तसंच नागपूर इथल्या पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटना पेसोच्या मुख्य विस्फोटक नियंत्रक डॉ संजना शर्मा यांनी संबोधित केलं. व्यापार संवर्धन हे DPIIT या विभागाचं मुख्य काम असून व्यापार सुलभतेच्या दृष्टीनं सुरक्षेसोबत कुठलीही तडजोड केली जात नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपुरात वाढत्या स्फोटक कंपन्यांची संख्या ही व्यापारामधील स्पर्धा असून या कंपन्यांमधील सुरक्षा मानकांसाठी अधिक प्रशासनाला सोबत स्थानिक प्रशासनासोबत घेऊन सुरक्षा संदर्भातील प्रक्रिया स्वयंचलित करण्यावर आपला भर असल्याचं सचिव डॉ काजल यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या,
2: पेसो इज अ रेगुलेटरी बॉडी जिसके तहत बहुत सारे रूल्स बनते हैं, सेफ्टी को इंश्योर किया जाता है. तो हम लोग जैसे एक्सप्लोजिव एक्ट है, गैस सिलेंडर रूल्स है, SMPV रूल्स है, तो इन सब से रिलेटेड जो भी रूल्स है उनको हम कैसे स्ट्रीमलाइन करें. हमारे रूल्स काफी जैसे पुराने थे और आज के कॉन्टेक्स्ट में गिवन हमारी जैसे सिचुएशन चेंज होती है ओवर द टाइम, नई टेक्नोलॉजीज आ जाती है, तो इस बढ़ते हुए समय के साथ आपको बदलना है और उसमें क्या रिफॉर्म्स किए जाए, किस तरह से हम अपने लोगों के लिए, अपनी इंडस्ट्री के लिए उसे और बेहतर कर सकते हैं जिससे कि हमारे देश की ग्रोथ में मदद हो सके. यही
0: DPIIT अंतर्गत नॅशनल सिंगल विंडो सिस्टम, स्टार्टअप इंडिया, भारत औद्योगिक विकास योजना, भाव्या उन्नती 2024 योजना, इंडिया इंडस्ट्रीयल लँड बँक यासारखे उपक्रम राबवले जात आहे. राज्यातील 350 शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी प्रशासनानं आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. शाळांचं कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे पार पाडावं यासाठी प्रत्येक आश्रमशाळेसाठी स्वतंत्र पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं, गणवेश आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून शेतकरी, युवक आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये तसंच कोणीही याला बळी पडू नये असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. आगामी मान्सून, पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. बचाव आणि मदत कार्यांसाठी आवश्यक यंत्रणा, वाहनं आणि प्रतिसाद पथकं सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांसाठी हवामानविषयक माहिती आणि आपत्तीपूर्व सूचनांसाठी दामिनी आणि सचेत या मोबाईल ऍप्सचा वापर करावा तसंच आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 07232 24072020 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होते आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहे. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यांना स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या PV सिंधू हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आज झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत तिनं भारताच्या ईशाराणी बरुचा हिला 22-20, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभूत केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं पंतप्रधानांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. विटा, कवेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय. आणि स्फोटकं आणि ज्वलनशील उत्पादकांशी संबंधित भागधारकांसाठी DPIIT मार्फत कार्यशाळेचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाने प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन। विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय। आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद। सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी वाढली असल्याचं ते यावेळी म्हणाले। राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं। विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असंही त्यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते। आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते। विविध क्षेत्रात राज्यानं केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी या बैठकीत मांडला। विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली। यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करायचा निर्णय जाहीर केला आहे। कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली। या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली। यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत। वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्यानं अदा केली जाईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली। विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं। या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 53 उपकलम 2 नुसार जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं। आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते। मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली। त्यानंतर पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने गीते यांनी माघार घेतल्याचं सांगितलं। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते। येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले आहेत. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली समाज माध्यमं आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीनं होणार आहे. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. PV सिंधूनं भारताच्या ईशरानी बरुहाचा 22-20, 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फेरीत भारताच्या MR अर्जुन आणि हरिहरन अंश करुणन या जोडीनं न्यूझीलंडच्या मायकल ओवन आणि डायलन सोएड जसा या जोडीवर 21-17, 21-7 अशी मात करत अंतिम 8 जोड्यांमध्ये स्थान पटकावलं आहे. मात्र किरण जॉर्ज, सनित दयानंद तसंच तरुण मन्नेपल्ली हे भारतीय बॅडमिंटनपटू आपापल्या वैयक्तिक सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भारताचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाने प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन। विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांची ग्वाही। महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय। ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू, भारताकडून तीव्र निषेध। आणि महिलांची ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार। सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखीन वाढली असल्याचंही ते म्हणाले। राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं। विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते। आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं ते म्हणाले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते। विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली। 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना होती। देशभरात उद्योगदेशाला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली। या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले होते। G7 समूहाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14-18 जून दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी बातमीदारांना आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली। G7 समूहाची ही 52वी शिखर परिषद 15-17 जून दरम्यान भरणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेत सलग 7व्यांदा सहभागी होणार आहेत। या भेटीदरम्यान मोदी विविध राष्ट्रप्रमुखांशी पक्षीय चर्चा करणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली। यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली। या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली। यावेळी सरनाईक यांनी आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले। विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं। या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता। आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ओमानच्या किनारपट्टीवर काल रात्री अमेरिकी सैन्यानं एमटी सेटबेलो या पालाऊ देशाच्या ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय।
केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज ही माहिती दिली. सागरी क्षेत्राशी संबंधित क्षेत्राचं हे मोठं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आणखीन एका घटनेत उत्तर ओमानमधील शिनाज बंदराजवळ एमटी जलवीर या व्यापारी तेलवाहू जहाजाला आग लागल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. गिनी बिसाऊ या देशाच्या ध्वजाखाली कार्यरत असलेल्या या जहाजावर सुमारे 20 भारतीय खलाशी असल्याचं वृत्त आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महिलांच्या ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅममध्ये एजबेस्टन इथं होईल. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी होत असून 7 मैदानांवर 33 सामने खेळवले जाणार आहेत. महिनाभर चालणारी ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवली जाणार असून 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. PV सिंधूनं भारताच्या इशाराणी बरुहाचा 22-20, 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फुटबॉल फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होत आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामने होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून 3ही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 1965 आणि 1971च्या युद्धांमध्ये प्रत्यक्ष लढलेला T-55 रणगाडा अण्णा हजारे येत्या 15 तारखेला 90 वर्षांचे होत आहेत याचाच एक भाग म्हणून सरकारनं त्यांना भेट दिलेला हा रणगाडा आज राळेगणसिद्धी इथं दाखल झाला असून त्याचं अधिकृत अनावरण 15 जून रोजी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, KC वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू, भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, सुप्रभात. 107.1 MHz वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. वंदन हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि पहाट सूर्योदय खरंच जादूई असतात नाही का? म्हणजे इतक्या सकाळी उठून नेमकं काय करायचं हा जर प्रश्न पडला असेल तर आयुष्य बदलून टाकणाऱ्या सवयी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? ध्यान, अर्थातच सायलेन्स, शांत बसून स्वतःच्या आत डोकावणं म्हणजे ध्यान आहे. स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणं म्हणजे ध्यान आहे. अगदी आजच्याच भाषेत सांगायचं झालं ना तर मनाच्या कम्प्युटरला फॉर्मॅट करून त्याचा व्हायरस रिमूव्ह करणं म्हणजे ध्यान आहे. मन प्रफुल्लित आणि ताजंतवानं करण्यासाठी आवश्यक असतं ते ध्यान. माणसाच्या गरजा किती कमी आहेत आणि या सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती होणं म्हणजे ध्यान आहे. अफाट, अद्भुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणं, स्वतःच्या मन शरीराचा अगदी कण कण प्रफुल्लित करून घेण्याची कृती म्हणजे ध्यान आहे. आणि सकाळी उठून किंवा आपण म्हणू शकतो पहाटे पहाटे उठून हे ध्यान करणं, स्वतःला 10 मिनिटं का होईना या धकाधकीच्या जीवनात देणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही एक वेगळी जादू आहे आणि अर्थातच ही एक वेगळी अनुभूती आहे. याशिवाय काय आहे तर ॲफर्मेशन्स, म्हणजेच काय तर सकारात्मक स्वयंसूचना. एकदा आपण ध्यानाच्या मार्गातनं स्वतःच्या आतमध्ये डोकावलं, ती एक वेगळी आत्मप्रचिती घेतली की ॲफर्मेशन्स म्हणजे स्वसंवाद, स्वतःशी केलेला संवाद, स्वतःच स्वतःला सूचना देणं. प्रचंड शक्तिशाली असं आपलं अंतर्मन असतं आणि या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं म्हणजे ॲफर्मेशन आहे. आता बघा ना, आपण काही ना काहीतरी ठरवत असतं की बाबा मला अमुक अमुक करायचं आहे, मला एवढ्या एवढ्या वर्षात हे कमवायचं आहे. मग येत्या 5 वर्षात किंवा अगदी येत्या 1 वर्षात, पुढल्या 1 महिन्यात, पुढच्या 1 आठवड्यात, अहो अगदीच नाही तर आजच्या दिवसभरात मी काय काय करणार आहे याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हिजन करणं म्हणजे स्वयंसूचना आहे. काय होतं, ह्या स्वयंसूचनांमुळे म्हणजेच ॲफर्मेशन्समुळे आपल्या ज्या कल्पना आहेत ना त्या खोल अंतर्मनात झिरपतात आणि मग आपण म्हणू शकतो की ते हळूहळू सत्यातसुद्धा उतरतात. कारण अंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे आणि त्यामुळेच तिथं रुजलेला प्रत्येक विचार, मग तो चांगला असू देत किंवा वाईट असू देत, हा खराच होतो. एखादी गोष्ट बघा ना, आपण 1000 वेळा जेव्हा म्हणतो तेव्हा ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ मुळात बोलायचंच कशाला? वाईट बोलून विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा या सुखांनो या प्रत्येक गोष्टीबद्दल जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवू. आता अर्थातच हा सकारात्मक दृष्टिकोन केव्हा येईल? जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीत समाधान मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी पहाटेच्या वेळेला जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा खऱ्या अर्थानं ती आत्मप्रचिती यायला लागते. आणि मग हळूहळू आपला दिवस त्या पद्धतीनं, त्या अनुषंगानं विचार केल्यामुळे छान जायला लागतो. आणखीनही अशा जादुई गोष्टी आहेत, याविषयी बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

सकारात्मक विचार करून याशिवाय व्हिज्युअलायझेशन म्हणजेच चांगल्या कल्पना मनात घुळवायच्यात. कसं आहे, तीव्र इच्छा पूर्ण झाली आहे अशी मनातनं कल्पना करणं आणि ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनपटल्यावर तिला बारीकसारीक स्वरूपात साकारणं म्हणजे आपण म्हणू शकतो व्हिज्युअलायझेशन. आता बघा ना, एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला सादर करायची असते तेव्हा आपण खूप अगोदरपासून त्या गोष्टीचा सराव करत असतो आणि मग ही गोष्ट रंगमंचावर किंवा चित्रकार असेल तर चित्रकलेच्या माध्यमातनं, कुठलाही कलाकार असेल तर कलेच्या माध्यमातनं ते आधी व्हिज्युअलायझेशन, जी चांगली कल्पना करत असतो की बाबा मी काय केल्यानंतर माझ्या प्रेक्षकांना हे सगळं आवडणार आहे, तर हे व्हिज्युअलायझेशन खूप महत्त्वाचं आहे अगदी आपल्या रोजच्या जीवनातसुद्धा. कारण कल्पनाशक्ती ही निसर्गानं माणसाला दिलेली सगळ्यात अनमोल आणि सगळ्यात प्रभावशाली भेट आहे. त्याचा योग्य जर वापर केला ना तर साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये नक्कीच रूपांतर होऊ शकतो. आता कसं आहे, आपण ध्येय करणार आहोत साध्य आणि ती ध्येय पूर्ण झाली पाहिजेत असं मनात जेव्हा आपण घोळवतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं जे अफर्मेशन्स आहेत, चांगले विचार्स आहेत, ते यायला लागतात. आता पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा अगदी आपण थोडक्यात उदाहरण घेतोय मायकेल फेल्प्स. त्यावेळेला म्हणतो की मला झोप येऊ लागते तेव्हा मला नक्की काय करायचं आहे मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर ऑलिम्पिक विजेती एथलीट लेन बिचले म्हणाली होती की मागचे 4 वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होतो आणि ते म्हणजे मी हातात विजेता पदक घेऊन उभी आहे आणि माझ्यावर शॅम्पियनचा वर्षा होत आहे. मायकेल स्मिथ म्हणाले होते की मी मला हव्या असलेल्या स्वप्नाचं रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्दल टिप्पण लिहितो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला डोळ्यासमोर उभं करतो. प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचं रहस्य विचारलं तेव्हा ते म्हणाले, यश दोनदा मिळतं, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात. आणि म्हणूनच हे व्हिज्युअलायझेशन खूप महत्त्वाचं आहे की मी माझं ध्येय पूर्तीसाठी प्रयत्न करतोय, अर्थात प्रयत्नांना तोड नाहीच आहे, प्रयत्न तुम्हाला करायचंच आहेत, पण जी एक सकारात्मकता आहे ना, प्रयत्न तुम्ही शारीरिक पद्धतीनं करणार आहात, मानसिक प्रयत्न हे व्हिज्युअलायझेशन देत असतं. याशिवाय ह्या सगळ्याला तंदुरुस्ती खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच व्यायामसुद्धा तितकाच महत्त्वाचा. आता बघा ना, शरीरातनं आळसाला पळवून लावण्यासाठी, शरीरातली ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनानं कणखर आणि अर्थातच आनंदी राहण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही, व्यायाम आवश्यकच आहे. शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा. व्यायाम, योगासनं, प्राणायाम यांच्या माध्यमातनं ऊर्जेला वळण दिलं नाही तर ती वेगवेगळ्या गोष्टीकडे वळू शकते आणि मग माणूस कदाचित व्यसनांचा आणि वासनांचा सुद्धा गुलाम बनू शकतो. वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातलं चैतन्य हरपतंच अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते. तो अगदी कशावरही एकाग्र करू शकत नाही आणि म्हणूनच तो आनंदी होऊ शकत नाही, कारण मनात एक अनामिक भय त्याच्या मनात राहतच असते. ह्या सगळ्या दुष्टशृंखलेला तोडण्याचा एक उपाय म्हणजे व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा, प्राणायाम करा. थोडक्यात काय तर शरीरातलं चैतन्य जिवंत ठेवा, कारण योग्य व्यायाम, योग्य आहार तिथेच योग्य विहार होऊ शकतो. त्यामुळे शरीराला व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. आणखीन कुठल्या गोष्टी आहेत या सकाळच्या जादू दुनियातल्या की त्यामुळे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळू शकते, त्याबद्दल बोलणार आहोतच या गाण्यानंतर.